मित्रता, सुख, शांति, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, अधिक ज्येष्ठ शुद्ध एकादशी, अर्थात 26 मे 2026. आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र. आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. उपनिषद ही वेदांचा अंत म्हणजे शेवटचा भाग आहेत, म्हणून त्यांना वेदांत म्हणतात. प्राचीन उपनिषदात प्रामुख्याने तात्विक प्रश्नांची चर्चा आहे, पण या चर्चेत अनेकदा परस्पर विरुद्ध वचनं आलेली दिसतात. त्यांचा समन्वय करून सुसूत्र अर्थ सांगण्याचे प्रयत्न झाले. त्यातूनच उपनिषदातल्या तत्वज्ञानाचे म्हणजे वेदांत तत्वज्ञानाचे निरनिराळे संप्रदाय उत्पन्न झाले. त्यामध्ये केवलाद्वैत तत्वज्ञान हा एक संप्रदाय होता. त्याचाच पुरस्कार आणि प्रचार आद्य शंकराचार्यांनी केला. आपल्या मताचा पुरस्कार करण्यासाठी शंकराचार्यांनी अनेक लहान मोठे असे प्रकरण ग्रंथ गद्य आणि पद्यामध्ये लिहिले. त्यामध्ये विवेक चुडामणी हा एक पद्यात लिहिलेला ग्रंथ आहे. केवलाद्वैताचे काही सिद्धांत या ग्रंथात दृष्टांत आणि लौकिक उदाहरणं देऊन त्यांनी सविस्तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विवेक आणि चुडामणी या दोन शब्दांचा समास होऊन विवेक चुडामणी हा शब्द बनलाय. विवेक म्हणजे दोन पदार्थांमधलं फरकाचं ज्ञान तसंच विचार असा अर्थ आहे. उदाहरणार्थ आत्मा आणि अनात्मा यातल्या फरकाचं ज्ञान म्हणजे आत्मानात्म विवेक. तसंच विचार केल्याने ज्ञान होतं असं मानलं जात असल्याने विवेकात जायते ज्ञानम असं म्हटलं जाई. या दोन्ही अर्थांनी विवेक हा मोक्षाला उपयोगी पडत असल्यामुळे विवेक हा उत्तम आहे. चुडामणी म्हणजे मस्तकावर धारण केलं जाणारं रत्न, अर्थात हे रत्न उत्कृष्ट ठरतं. मग उत्तमत्व किंवा उत्कृष्टत्व हे विवेक आणि चुडामणी यात समान असल्याने विवेक चुडामणी म्हणजे विवेकरूपी चुडामणी म्हणजेच विवेकरूपी उत्कृष्ट ज्ञान असा होतो. केवलाद्वैत वेदांतात विवेकाला महत्वाचं स्थान असल्याने त्याचं चुडामणीशी ऐक्य सांगितलेलं आहे. म्हणून विवेक चुडामणी म्हणजे चुडामणीप्रमाणे उत्कृष्ट उत्तम ज्ञान अंतर्भूत असणारा ग्रंथ असा आहे. विवेक चुडामणी हा ग्रंथ संपूर्णपणे पद्यात लिहिला आहे आणि त्यामध्ये 1581 श्लोक आहेत. यामध्ये केवलाद्वैत वेदांत तत्वज्ञान जाणून घेण्यास योग्य असा अधिकारी, नित्यानित्य वस्तू विवेक इत्यादी साधन चतुष्टय, आत्मा ब्रह्म हे एकमेव अंतिम सत्य तत्व, बाकी सर्व अनात्मा हे जाणून घेण्यास गुरुकडे जाऊन ज्ञान प्राप्त करून घेणं आवश्यक, गुरुच्या उपदेशाप्रमाणे आचार झाल्यावर आत्मसाक्षात्कार, इहलोकीच विद्यमान जीवनात आत्मसाक्षात्कार ज्याला होतो तो जीवमुक्त ब्रह्मवेत्ता, त्याचा लौकिक आचार कसा असतो इत्यादी विषयांचा तपशील दिलेला आहे. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 26 मे. भगवंताचं स्मरण ही सद्बुद्धी. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचं अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणं जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असं जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असं मला वाटतं, कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असं की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरं, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणं जरूर आहे. प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यच आहे. सूर्याचं अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसं भगवंताचं स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरं असलं तरी सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी ठेवणं हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचं स्मरण ठेवलं म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही, म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावं. आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिलं पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवणं हे त्याही पेक्षा श्रेष्ठ होय. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणं जरूर आहे. भगवंताचं अनुसंधान ठेवलं म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं हाच या योगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असं म्हणतात. भगवंताचं अनुसंधान हेच खरं पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट होय. एक भगवंताचं अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करा की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नको. नाम आणि अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे. तिथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यात जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री राहत होती। पंढरपूरच्या राऊळात विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगावर तिची अपार श्रद्धा होती। आषाढी कार्तिकीला पांडुरंगाच्या पाया पडायला ती एकटीच पायी जायची। तिची ही वारी कधीच चुकली नव्हती। समजत असल्या वयापासून तिची ही वारी चालू होती। गावात स्वामी समर्थ प्रकट झाल्याचं कळल्यावर ती स्वामींच्या दर्शनाला मात्र नित्य जाऊ लागली। शेतकऱ्याच्या झोपडीबाहेर बहरलेल्या पारिजातकाची ओंजळभर फुलं घेऊन स्वामींच्या चरणांवर ती ठेवायची, स्वामींची मनोभावे पूजा करायची। विठ्ठल भक्त जनीची स्वामी निष्ठा दिवसेंदिवस वाढत होती। आषाढी कार्तिकेला जनी विठ्ठलाची ज्या उत्कट भावनेने पूजा करायची, तशीच ती स्वामींची नित्य पूजा करू लागली। खरं तर पूर्वी तिच्या मुखात सतत विठ्ठलाचं नाव असायचं, आता विठ्ठल नामात तिने स्वामींचं नाव गुंफून टाकलं होतं। जनीच्या वाणीत भक्तीची अपूर्व लय होती। आषाढवारीची वेळ जवळ आली तेव्हा एका पहाटे ती पारिजातकाची फुलं घेऊन स्वामींपाशी आली। त्यांच्या चरणांवर ती सुगंधी फुलं तिने अर्पण केली आणि म्हणाली, स्वामी, आज आषाढ प्रतिपदा मी वारीला प्रस्थान ठेवणार आहे। पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत येते। पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली आहे, परंतु स्वामी, तुमच्या नित्य दर्शनाला मी मुकणार। आणि असं म्हणून जनी हमसाहमशी रडू लागली। स्वामींच्या चरणांना आपण काही दिवस मुकणार याचं तिला खूप वाईट वाटत होतं। स्वामींनी जनीकडे मोठ्या प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, जने, अगं आम्ही तुझ्याबरोबरच आहोत, कशाला काळजी करतेस? तू जिथे असशील तिथे मी असणार एवढं लक्षात ठेव। तू यात्रेला प्रस्थान ठेव, माझे तुला आशीर्वाद आहेत। जनी स्वामींच्या पाया पडली तेव्हा स्वामींनी आपल्या हातातली पारिजातकाची फुलं जनीवर उधळली। जनी आश्चर्यचकित झाली। तिने स्वामींकडे कृतज्ञतेने पाहिलं। स्वामींची स्नेह भरली नजर तिला मोठ्या प्रेमाने कुरवाळत होती। जनी वारीला निघाली आणि स्वामी म्हणाले, जने, लवकर ये हो, आम्ही तुझी इथे वाट पाहत आहोत, येताना प्रसाद घेऊन ये।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपलं आयुष्य आपण भगवंतालाच अर्पण करावं। आपला प्रत्येक श्वास त्याच्या नामात गुंफावा। प्रपंच नेकीने करावा, परंतु वाट मात्र फक्त त्या भगवंताची पाहावी। तुम्हाला सांगतो की स्वामी हे भगवंताचं मूर्त रूप आहे। त्यांच्या दर्शनाची मनामध्ये आस धरावी। ध्यानी मनी स्वामी विहरू लागले की अंगाला सुखद स्पर्श करणारा वारासुद्धा स्वामींचं नाम घेत आपल्याला स्पर्श करतो आहे ह्याची जाणीव मग होऊ लागते। सर्वोत्तम आनंद आपण अनुभवू लागतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया VT पंचभाई यांची गीतरचना. संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिकमास पोथी अध्याय दहावा। श्री गणेशाय नमः। श्री हरींनी लक्ष्मीला अधिक मासासंबंधी आणखी माहिती दिली। ते म्हणाले, या मासामध्ये रवीचं संक्रमण मोजित नाहीत आणि त्याचा स्वामी रवी नसून पुरुषोत्तम म्हणजे मीच आहे। ह्या मासात ब्राह्मणाला यथाशक्ती फळं अर्पण करावीत, सत्कर्म करावीत, शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज उपवासाचेच पदार्थ खावेत किंवा नक्त भोजन करावं, एक भुक्त असावं किंवा अयाचित वृत्तीने राहावं, शुचिरभूत असावं, होम हवन पूजा दान तीर्थाटन शरीरात बळ नसतं त्यांनी ब्राह्मणाचे पूजन करणे किंवा साधूंच्या संगतीत राहणे हे करावे, गायीचे आणि विप्राचे पूजन करावे। असं म्हणून भगवान विष्णूंनी त्या दोन्ही पूजा कशा कराव्यात ते सांगितलं आणि गायीमुळे किती धर्मकार्य शक्य होतात त्याचं विवरण केलं। त्यांनी गायीचं सर्वच महात्म्य सांगितलं, चांगल्या लक्षणांच्या गायी कोणत्या, गायीच्या शरीरात सर्व देवता कशा वास करतात इत्यादी सर्व सांगितलं। गायीचं दान करण्यास सत्पात्र ब्राह्मण कोण तेही सांगितलं। गायीच्या दानाचा विधी मनुष्याला केवढा उपकारक आहे ते सांगितलं। भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सुलक्षणी गायींचंही वर्णन करून सांगितलं। सुलक्षणी गायी म्हणजे तरुण पुष्कळ दूध देणाऱ्या निरोगी सवत्स चार आचळं असणाऱ्या शुभ्र वर्णाच्या न्यायाने मिळवलेल्या धष्ट पुष्ट सोन्याने शिंग मढवलेल्या रुप्याने खूर मढवलेल्या आणि अंगावर वस्त्र आणि अलंकार घातलेल्या अशा असतात। कुलक्षणी गाय ही भाकड हाडकुळी वांझोटी लंगडी म्हातारी एकाक्ष आंधळी शिंग मोडकी एक डोळी तीनच आचळ असणारी आणि वासरू मेलेली अशी लक्षणं त्यांनी सांगितली आणि सत्पात्र ब्राह्मणाचीही लक्षणं भगवान विष्णूंनी सांगितली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिकमास महात्म्य या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 10वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, दररोज एक मुठभर धान्य दान देण्याचा संकल्प करून तेवढं धान्य बाजूला काढून एका मोठ्या डब्यात साठवून ठेवावं. मासांती ते धान्य नारळ, वस्त्र, पान, सुपारी यासह सत्पात्री दान द्यावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

कुंडली कवरगा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तु नुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतहृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षरैव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थानुर्भूतादिरनिधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभूशम्भुरादित्यः पुष्कराक्षो महासनः अनादिनिधनोधाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्पष्टा स्थरिष्ठस्थविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभूतस्तृकुब्धाम् पवित्रम् मङ्गलम् परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणम् शरम विश्वरेता प्रजाभवः अहसंवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरसिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमनः सत्यः समात्मा संवितः समः अमोहः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयो निःशुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनम् भोक्ता सहिष्णुर्जगदादियः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महादृधृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रगिरी वाचस्पतिरुदारधेः अग्रणिर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नीता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहसंवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृग् विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः
नैकरूपो बृहद्रूपश्चिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः ऋद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुरुभास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानुशशबिन्दुसुरेश्वरः औषधम् जगतस्येतुः सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभुः युवादिकृद्युवावरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टश्चिष्टेष्टश्चिखण्डीनौषोऽंशः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपाम् निधिरधिष्ठानमप्रमत्तप्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारशूरशौरीर्जनीश्वरः अनुकूलशतावरतः पद्मी पद्मनिहेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भशरीरभृत् महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमः समयज्ञो हरिर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुरुदामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभणो देवश्रीगर्भः परमेश्वरः करणम् कारणम् कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः पररथिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमताम् श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषप्राणदप्रणवप्रथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थानुः प्रमाणम् बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञैज्यो महीज्यश्च क्रतुःसत्रम् सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुवृतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वमशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः व्यभस्तिनेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवहृद्गुरुः उत्तरो गोपतिरगुप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतहृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशारः सात्वताम्पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महर्ह स्वाभाव्योजिता मित्रः प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेधास्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगः नन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुरदारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक्सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामासामगस्साम निरवाणम् भेषजम् भिषक् सन्न्यासकृच्छमशान्तो निष्ठा शान्तिः परायणम् शुभाङ्गश्चान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपचरगोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ति निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षः श्रीवासश्रीपतिश्रीमताम्बरः
ಶ್ರೀ ದಶ್ರೀಶ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ನಿಧಿ ಶ್ರೀ ವಿಭಾವನ ಶ್ರೀಧರ ಶ್ರೀಕರ ಶ್ರೇಯ ಶ್ರೀಮಾಲ್ಲೋಪತ್ರಯಾಶ್ರಯ ಸ್ವಕ್ಷಸ್ವಂಗಶತಾನಂದೋ ನಂದಿರ ಜ್ಯೋತಿರ್ಗಣೇಶ್ವರ ವಿಜಿತಾತ್ಮ ವಿಧೇಯಾತ್ಮ ಸತ್ಕೀರ್ತಿ ಛಿನ್ನ ಸಂಶಯ ಉದೀರ್ಣ ಸರ್ವತಶ್ಚಕ್ಷುರನೀಶ ಶಾಶ್ವತ ಸ್ಥಿರ ಭೂಷಯೋ ಭೂಷಣೋ ಭೂತಿರಿಶೋಕ ಶೋಕನಾಶನ ಅರಚುಷ್ಮಾನರಚಿತ ಕುಂಭೋ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ವಿಶೋಧನ ಅನಿರುದ್ಧೋ ಪ್ರತಿರಥ ಪ್ರದ್ಯುಮ್ನೋ ಮಿತ ವಿಕ್ರಮ ಕಾಳನೇಮಿನ್ಯಃ ವೀರ ಶೌರೀಶೂರಜನೇಶ್ವರ ತ್ರಿಲೋಕಾತ್ಮ ತ್ರಿಲೋಕೇಶ ಕೇಶವಃ ಕೇಶಿಹ ಹರಿ ಕಾಮದೇವಃ ಕಾಮಪಾಲಃ ಕಾಮೀಕಾಂತಃ ಕೃತಾಗಮಃ ಅನಿರ್ದೇಶ್ಯ ವಪುರು ವಿಷ್ಣುರ್ವೀರೋ ನಂತೋ ಧನಂಜಯಃ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋ ಬ್ರಹ್ಮ ಕೃದ್ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ವಿವರ್ಧನ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಬ್ರಹ್ಮೀ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಿಯಃ ಮಹಾಕ್ರಮೋ ಮಹಾಕರ್ಮ ಮಹಾತೇಜ ಮಹೋರಗಃ ಮಹಾಕೃತುರು ಮಹಾಯಜವ ಮಹಾಯಜ್ಞೋ ಮಹಾಹವಿಃ ಸ್ತವ್ಯಸ್ತವ ಪ್ರಿಯಸ್ತೋತ್ರಂ ಸ್ತುತಿಸ್ತೋತಾರಣ ಪ್ರಿಯಃ ಪೂರ್ಣಃ ಪೂರಯಿತಾ ಪುಣ್ಯಃ ಪುಣ್ಯಕೀರ್ತಿರನಾಮಯಃ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರೋ ವಸುರೇತಾ ವಸುಪ್ರದಃ ವಸುಪ್ರದೋ ವಾಸುದೇವೋ ವಸುರು ವಸುಮನಾಹವಿಃ ಸದ್ಗತಿಃ ಸತ್ಗತಿಃ ಸತ್ತಾ ಸದ್ಭೂತಿಃ ಸತ್ಪರಾಯಣಃ ಶೂರಸೇನೋ ಯದುಶ್ರೇಷ್ಠಃ ಸನ್ನಿವಾಸಸ್ವ್ಯಾಮುನಃ ಭೂತಾವಾಸೋ ವಾಸುದೇವಃ ಸರ್ವಾಸು ನಿಲಯೋ ನಲಃ ದರ್ಪಃ ದರ್ಪದೋ ದೃಪ್ತೋ ದುರುಧರೋಥಾ ಪರಾಜಿತಃ ವಿಶ್ವಮೂರ್ತಿರ್ಮಹಾಮೂರ್ತಿರ್ದೀಪ್ತಮೂರ್ತಿರಮೂರ್ತಿಮಾನ್ ಅನೇಕಮೂರ್ತಿರವ್ಯಕ್ತಶತಮೂರ್ತಿಶತಾನನಃ ಏಕೋನೈಕಃ ಸವಃ ಕಃ ಕಿಂ ಯತ್ತತ್ಪದಮನುತ್ತಮಂ ಲೋಕಬಂಧುರಲೋಕನಾಥೋ ಮಾಧವೋ ಭಕ್ತವತ್ಸಲಃ ಸುವರ್ಣವರ್ಣೋ ಹೇಮಾಂಗೋ ವರಾಂಗಶ್ಚಂದನಾಂಗದಿ ವೀರಃ ವಿಷಮಶೂನ್ಯೋ ಘೃತಾಶೀರಚರಶ್ಚಲಃ ಅಮಾನೀಮಾನದೋ ಮಾನ್ಯೋ ಲೋಕಸ್ವಾಮೀ ತ್ರಿಲೋಕಧೃಕ್ ಸುಮೇಧಾಮೇಧಯೋ ಧನ್ಯಃ ಸತ್ಯಮೇಧಾಧರಾಧರಃ ತೇಜೋ ವೃಷೋ ದ್ಯುತಿಧರಃ ಸರ್ವಶಸ್ತ್ರಭೃತಾಂವರಃ ಪ್ರಗ್ರಹೋ ನಿಗ್ರಹೋ ವ್ಯಗ್ರೋ ನೈಕಶೃಂಗೋ ಗದಾಗ್ರಜಃ ಚತುರ್ಮೂರ್ತಿಶ್ಚತುರ್ಬಾಹುಶ್ಚತುರ್ವ್ಯೂಹಶ್ಚತುರ್ಗತಿಃ ಚತುರಾತ್ಮ ಚತುರ್ಭಾವಶ್ಚತುರ್ವೇದಭಿದೇಕವತ್ ಸಮಾವರತೋ ನಿವೃತ್ತಾತ್ಮ ದುರ್ಜಯೋ ದುರತಿಕ್ರಮಃ ದುರ್ಲಭೋ ದುರ್ಗಮೋ ದುರ್ಗೋ ದುರಾವಾಸೋ ದುರಾರಿಹ ಶುಭಾಂಗೋ ಲೋಕಸಾರಂಗಃ ಸುತಂತುಸ್ತಂತುವರ್ಧನಃ ಇಂದ್ರಕರ್ಮ ಮಹಾಕರ್ಮ ಕೃತಕರ್ಮ ಕೃತಾಗಮಃ ಉದ್ಭವಃ ಸುಂದರಃ ಸುಂದೋ ರತ್ನನಾಭ ಸುಲೋಚನಃ ಅರ್ಕೋ ವಾಜಸನ ಶೃಂಗೇ ಜಯಂತಃ ಸರ್ವವಿಜ್ಯೈ ಸುವರ್ಣಬಿಂದುರಕ್ಷೋಭ್ಯಸ್ತರ್ವವಾಗೀಶ್ವರೇಶ್ವರಃ ಮಹಾಹೃದೋ ಮಹಾಗರುತೋ ಮಹಾಭೂತೋ ಮಹಾನಿಧಿಃ ಕುಮುದಃ ಕುಂದರಃ ಕುಂದಃ ಪರಜನ್ಯಃ ಪಾವನೋ ನಿಲಃ ಅಮೃತಾಂಶೋ ಮೃತವಪುಃ ಸರ್ವಜ್ಞಃ ಸರ್ವತೋಮುಖಃ ಸುಲಭಃ ಸ್ಫುರಿತಃ ಸಿದ್ಧಃ ಶತ್ರುಜಿಚ್ಛತ್ರುತಾಪನಃ ನ್ಯಗ್ರೋಧೋದುಂಬರೋಶ್ವತ್ಥಶ್ಚಾಣೂರಾಂಧ್ರನಿಷೂದನಃ ಸಹಸ್ರಾರ್ಚಿಸ್ಸಪ್ತಜಿಂಹಃ ಸಪ್ತಯುಧಾಃ ಸಪ್ತವಾಹನಃ ಅಮೂರ್ತಿರನಭೋಚಿಂತ್ಯೋ ಭಯಕೃದ್ಭಯನಾಶನಃ ಅಣುರುಬೃಹತ್ಕೃಶಸ್ಥೂರೋ ಗುಣಭೃನ್ನಿರ್ಗುಣೋ ಮಹಾನ್ ಅಧೃತಸ್ವಧೃತಸ್ವಾಸ್ಯ ಪ್ರಾಗ್ವಂಶೋ ವಂಶವರ್ಧನಃ ಭಾರಭೃತ್ಕಥಿತೋ ಯೋಗೀ ಯೋಗೀಶಃ ಸರ್ವಕಾಮದಃ ಆಶ್ರಮಶ್ರವಣಕ್ಷಾಮಸುಪರ್ಣೋ ವಾಯುವಾಹನಃ ಧನುರ್ಧರೋ ಧನುರ್ವೇದೋ ದಂಡೋದಮಯಿತಾದಮಃ ಅಪರಾಜಿತಃ ಸರ್ವಸಹೋ ನಿಯಂತಾ ನಿಯಮೋಯಮಃ ಸತ್ವಾನ್ ಸಾತ್ವಿಕಃ ಸತ್ಯಃ ಸತ್ಯಧರ್ಮಪರಾಯಣಃ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ಪ್ರಿಯಾರ್ಹೋರ್ಹ ಪ್ರಿಯಕೃತ್ಪ್ರೀತಿವರ್ಧನಃ ವಿಹಾಯ ಸಗತಿರ್ಜ್ಯೋತಿಃ ಸುರುಚಿರ್ಹುತಭುಗ್ಭಿಃ ರವಿರ್ವಿರೋಚನಃ ಸೂರ್ಯಃ ಸವಿತಾ ರವಿಲೋಚನಃ ಅನಂತೋ ಹುತಭುಗ್ಭೋಕ್ತಾ ಸುಖದೋ ನೈಕಜೋಗ್ರಜ ಅನಿರ್ವಿಣ್ಣಃ ಸದಾಮರಶೀ ಲೋಕಾಧಿಷ್ಠಾನಮದ್ಭುತಃ ಸನಾತ್ ಸನಾತನತಮಃ ಕಪಿಲಃ ಕಪಿರವ್ಯಯಃ ಸ್ವಸ್ತಿದ ಸ್ವಸ್ತಿ ಕೃತ್ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಭುಕ್ ಸ್ವಸ್ತಿ ದಕ್ಷಿಣಃ ಅರೌದ್ರಃ ಕುಂಡಲೀ ಚಕ್ರೀ ವಿಕ್ರಮ್ಯುರ್ಜಿತಶಾಸನಃ ಶಬ್ದಾತಿಗಃ ಶಬ್ದಸಃ ಶಿಶಿರಃ ಶರ್ವರೀಕರಃ ಅಕ್ರೂರಃ ಪೇಶರೋ ದಕ್ಷೋ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷಮಿಣಾಂಗರಃ ವಿದ್ವತ್ತಮೋ ವೀತಭಯಃ ಪುಣ್ಯಶ್ರವಣಕೀರ್ತನಃ ಉತ್ತಾರಣೋ ದುಷ್ಕೃತಿಃ ಪುಣ್ಯೋ ದುಃಸ್ವಪ್ನನಾಶನಃ ವೀರಃ ರಕ್ಷಣಸ್ವಂತೋ ಜೀವನಃ ಪರ್ಯವಸ್ಥಿತಃ ಅನಂತರೂಪೋನಂತಶ್ರೀರ್ಜಿತಮನ್ಯುರುಭಯಾಪಃ ಚತುರಸ್ರೋ ಗಭೀರಾತ್ಮ ವಿದಿಶೋ ವ್ಯಾದಿಶೋ ದಿಶಃ
அநாதிர்பூர்புவோ லக்ஷ்மீ சுவீரோ ருச்சிராங்கத ஜனனோ ஜன ஜனமாதிர பீமோ பீம பராக்கிரம ஆதார நிலையோதாதா புஷ்பா சப்ரஜாகர ஊர்வக சப்பதாச்சார பிராணத பிரணவ பண பிரமாணம் பிராண நிலைய பிராணபித் பிராண ஜீவன தத்துவம் தத்துவ விதேகாத்மா ஜன்ம மிருத்யுஜராதிக பூர்புவஸ்வஸ்தருஸ்தார சபிதா பிரபிதாமஹ யஜ்ஞோ யஜ்ஞபதிர்யஜ்வா யஜ்ஞாங்கோ யஜ்ஞவாஹனஹ யஜ்ஞஹ்ருத் யஜ்ஞகிருதி யஜ்ஞீ யஜ்ஞபுக் யஜ்ஞசாதனஹ யஜ்ஞாந்தகிருத் யஜ்ஞகுஹ்யோ மன்னமன்னாதயேவ ச ஆத்மயோனிஸ்வயம் ஜாதோ வைகானஸ் சாமகாயனஹ தேவகீ நந்தனஸ்ரஷ்டா க்ஷிதீஷ பாபநாசனஹ சங்கபுருந்தகீ சக்ரீ சாரங்கதனவாகலாதர ரதாங்க பாணி ரக்ஷோப்ய சர்வ பிரஹரணாயுத சர்வ பிரஹரணாயுத ஓம் நம இதி ஹரயே நமஹ ஹரயே நமஹ ஹரயே.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

था, आपण दासबोध पाहतो आहोत. दशक 2 समास 9 पर्यंत आपण पाहिले, विरक्त लक्षणं पाहिली. आता आज दशक 2 आणि समास 10 पाहतो आहोत. पडत मूर्ख लक्षणं. समर्थ सुरुवातीलाच म्हणतात, मागा सांगितलेली लक्षणे मूर्खांगी चातुर्यवाने, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख. मागे जो एक समास येऊन गेला त्याच्यामध्ये समर्थाने मूर्ख लक्षणं सांगितली. जे अज्ञानीच आहेत, जे देहबुद्धीवर आहेत, आणि त्यामुळे त्यांचं जे वर्तन आहे, विचार आहे, त्याच्यामध्ये अनेक दोष संभवतात. तर ते काढून टाकण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे, कोणते दोष आहेत हे लक्षात यावेत, यासाठी तो सवंद समास सांगितला. आणि इथं समर्थ प्रामुख्याने म्हणतात, आता ऐका शहाणे असूनही मूर्ख. म्हणजे जे स्वतःला शहाणं समजत आहेत, लोकही त्यांना समजत आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांच्यातून जी कृती घडती आहे ती मूर्खासारखी घडते आहे, म्हणून त्यांना पढत मूर्ख असं म्हटलेलं आहे. मोठा समास दिलेला आहे, पण हा अभ्यासण्यासारखा आहे. त्याचं कारण, समर्थांना कुठेतरी ही तळमळ आहे. आणि आजही पुन्हा हीच परिस्थिती आहे की परमार्थाच्या प्रांतात देखील अनेक मंडळी संत वाङ्मयाचा अभ्यास केलेली, उपनिषद, गीता या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेली दिसत आहेत, परंतु तो जो अभ्यास केलेला आहे तो जोपर्यंत आचरणात आलेला नाही आहे, गुरुकृपा झालेली नाही आणि साधना होत नाही आहे, तोपर्यंत ते सगळे विचार फक्त ग्रंथातच राहतात किंवा बोलण्यात येतात. मग ते कीर्तन असो, प्रवचन असो, व्याख्यान असो, संत वाङ्मयावरचं लेखन असो, ते सगळे लेखनात फक्त येतात आणि त्यांच्या कृतीत येत नाही. आणि त्यामुळे तो जो फरक दिसतो त्यासंबंधी समर्थांना कुठंतरी आतून तळमळ वाटते आहे, आणि म्हणून त्यांनी हा समास लिहिलेला आहे. हा मोठा आपण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. त्याचं कारण, त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. म्हणून इथं देखील त्यांनी म्हटलाय, तया नाव पडत मूर्ख, श्रोती न मनावे दुःख. हा ऐकत असताना किंवा वाचत असताना श्रोत्याने दुःख मानू नये, त्याचं कारण अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय. जे अवगुण आहेत सामान्यत लक्षात येत नाहीत, ते जर अवगुण लक्षात आले आणि त्याचा जर त्याग केला तर सहज सुख प्राप्त होणार आहे. हे कोणकोणते गुण आणि अवगुण सांगितलेत आणि एका ठिकाणी आहेत हे आपण बघण्याजोग आहे. बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, पण दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख. बहुश्रुत आहे, खूप ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, अनेक विषयांचं ज्ञान आहे, व्युत्पन्न आहे, ब्रह्मज्ञान देखील बोलतो आहे, प्रांजळपणे सांगतो आहे सगळं, परंतु दुराशा आहे आणि अभिमान आहे. अभिमान हा शब्द वापरलेला आहे, पण खरं म्हणजे अभिमान म्हणजे अहंकार आहे. अभिमान असावा, आपण बोलतानाही म्हणतो की स्वाभिमान असावा, पण स्वाभिमान आणि अहंकार, तर स्वाभिमानाचं रूपांतर अहंकारात केव्हा आणि कधी होतं हे लक्षात येत नाही. म्हणून दुराशा, दुरी आशा आणि अभिमान असा जो धरतो तो पडत मूर्ख. मुक्त क्रिया प्रतिपादी, वास्तविक साधक जर असेल तर सर्व क्रिया संयमित व्हायला पाहिजेत. मनावर संयम पाहिजे, इंद्रियावर संयम पाहिजे. असं न करता ही जी मंडळी सांगत

त्याची निंदा होते, त्याला पडत मूर्ख म्हटलंय. आपलेन ज्ञातेपणे सकळा असं शब्द ठेविणे, मी कुणीतरी शहाणा आहे असा भाव धरून, असं मनामध्ये धरून इतर सर्वांना नावं ठेवणं, प्रत्येकाचा दोष दाखवणं आणि प्राणी मात्रांचे पाहे कुणे, प्रत्येकामध्ये दोष काय आहे हे जो पाहायला जातो तो एक पडत मूर्ख. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीला अंतकरणी वैभव देखोनी वाखाणी. कुठं कोणाचं वैभव दिसलं, गाडी आहे, घर आहे, फर्निचर आहे, उत्तम उत्तम गोष्टी त्याच्याकडे आहे, वास्तविक साधकाचं अशा गोष्टीकडे लक्ष जाऊ नये. कारण त्याच्याकडे गेल्यानंतर ते जर आपल्याला असावं असं वाटलं, त्याच्याबद्दलची जर कामना मनात आली तर ती भगवत प्राप्तीच्या आड येत असते. त्यामुळे वैभवाकडे खरं तर दृष्टीत जाऊ नये, आणि समजा गेलेली असली तरी त्याच्याकडे अतिशय गौणत्वानं पहावं. त्याच्या उलट हा जो महापुरुष असतो, म्हणजे ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे परोक्ष ज्ञान, तो वैभव देखून त्या वैभवाची स्तुती करत असतो, तो एक पडत मूर्ख. समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण. संतांच्या ग्रंथाला समर्थांनी पुन्हा पुन्हा म्हटलाय, सुरुवातीच्या समासात म्हटलेला आहे की मत्सर ग्रंथाचा ग्रंथकर्त्याचा त्यातला जो काही आशय आहे तो समजून न घेता त्याचा मत्सर करणं हे बरोबर नाही आहे. पण नेहमी असं घडतं असं अनादिकालापासून आपल्याला दिसतं. म्हणून इथं ते म्हणतायत, ग्रंथ नीट पाहिल्याशिवाय त्या ग्रंथाला तुच्छतेनं बघणं किंवा त्याचे दोष सांगणं आणि गुण सांगता अवगुण पाहे तो पडत मूर्ख. जाणपणे भरी भरे मी ज्ञानी आहे असा भाव आहे, मग आला क्रोध नावरे. वस्तुतः साधकाच्या पक्षी कामही नसावा, क्रोध नसावा, मत्सर दंभ अहंकार हे सगळे विकार टाकायला सांगितले. पण ह्या ठिकाणी तो क्रोधाच्या अधीन होतो, तो क्रोध आवरता येत नाही. आणि मग क्रिया शब्दास अंतरे, म्हणजे प्रवचनातून कीर्तनातून तो जो बोलत असतो ते आणि त्याच्या हातून क्रिया घडते ती, ह्या दोन्हीमध्ये विलक्षण अंतर असत. वास्तविक जे बोलतो तसंच आपणही आचरण केलं पाहिजे, किंबहुना तसं आचरण आधी केलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. ह्याच्यावरती समर्थांचा विशेष भर आहे, बोलिल्या सारखे चालणे स्वये करून बोलणे. आणि हे जे वचन आहे ह्याचा ह्या समासामध्ये विशेष करून आपल्याला लक्ष द्यायला लागतं. वक्ता अधिकारे विना वक्तृत्वाचा करी शिण. वक्ता काहीतरी सांगतो आहे, वस्तुत त्याला जो विषय सांगतो आहे ते सांगण्याचा अधिकारच नाहीये. पण असं असताना वक्तृत्वाचा क्षीण करतो, केवळ बोलता येतं, धीटपणा असतो, सभाधीटपणा असतो, चार लोक काहीतरी ऐकत असतात, त्याच पातळीवरचे असतात, त्यामुळे हा काही ना काही बोलत असतो आणि वचन जयाचे कठीण. आणि मग तो व्यासपीठावर असतो म्हणून बोलत असताना कोणत्याही प्रकारचं कठीण वचन त्याच्या मुखातून येत असतं, त्याला पडत मूर्ख म्हटलाय. श्रोता बहुश्रुतपणे वक्ते असं आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख. वक्त्याबद्दल जसं म्हटलंय तसं श्रोत्याबद्दल देखील म्हटलंय की श्रोता जर बरंच वाचन केलेला ऐकलेला असेल तर तो पुष्कळ वेळा त्या वक्त्याचा त्याला खालीपणा आणावा, त्याचा आदर राहू नये अशा तऱ्हेने मुद्दाम त्यावेळेला काही ना काही प्रश्न विचारतो किंवा त्याला खोदून खोदून त्याच्या संबंधी बोलणं करतो. तर ते वक्त्याला कमीपणा आणण्यासाठी म्हणून श्रोत्याचे हे जे काही प्रयत्न असतात त्याला देखील त्यांनी पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. दोष ठेवी पुढील अंशी तेची स्वय आपणापाशी. ज्या दोषासाठी दुसऱ्याला नावं ठेवतो ते दोष स्वतःतच असतात. म्हणून संत नेहमी सांगत असतात की दुसऱ्याचे गुण दोष कशाला पाहायचे, आधी आपलेच पहा आपल्यामध्ये काय आहे ते. पण इथं बरोबर त्याच्या उलट सांगितलं आहे, तर आपल्यामध्ये जे दोष आहेत त्याच्याबद्दलच आपण दुसऱ्यामध्ये ते दाखवतो, हे ज्याच्या लक्षात येत नाही तो पडत मूर्ख आहे. अभ्यासाचे निगुणे सकळी विद्या जाणे ज्यांना संन्यू नेणे. अभ्यास आहे, सगळ्या विद्या माहिती आहेत, परंतु श्रोत्याला जे शांत करता यायला पाहिजे ते त्याला येत नाही म्हणून तो पडत मूर्ख म्हटलाय. प्रपंची गुंते सर्व काही आहे परंतु साधना नाही, देहापासून सुटलेला नाही, त्यामुळे प्रपंचातच गुंतून पडलेला आहे. बोलत असताना सांगत असताना स्त्रियांचा संघ धरी स्त्रियांशी निरूपण करे निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख. त्याच्यावरच जास्त बोलत राहतो.
सांडुनिया श्रीपती।

करी नर स्तुती, वास्तविक स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची, असं म्हटलेलं आहे. पण आपल्याला काहीतरी मोठेपणा हवा असतो, मान हवा असतो, सत्ता हवी असते, अशा अनेक गोष्टीची अपेक्षा असते. आणि त्यामुळे भगवंताची स्तुती करण्याच्याऐवजी तो माणसाची स्तुती करत असतो. आणि का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वळणे, समोर व्यक्ती आली की त्याचे नसलेले गुण देखील त्याला चिकटवायचे आणि त्याचं मोठेपण सांगत राहायचं. स्वार्थापोटी ह्या गोष्टी घडत असतात. भरोणी वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी, श्रीमंती प्राप्त झालेली असेल तर त्या श्रीमंतीच्या ताठ्यामध्ये इतर जीव मात्रांना तुच्छपणाने वागवतो. भविष्य सांगो लागे जगी, ब्रह्मज्ञानी आहे, सर्व काही ज्ञान माहिती आहे, तरी कशाच्या मागे लागलाय असं विचारलं तर भविष्याच्या मागे लागलाय. काय करायचं वास्तविक विचारून त्याच्या बाबतीत. परंतु हे कुठंतरी अज्ञानाचंच लक्षण दिसत. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य, ना भजन, क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले. साधना कोणतीच नाही, विरक्ती नाही आहे, भक्तीचं साधनही नाही आहे, आणि काहीच न करता, कोणतीच साधना न करता नुसतं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो, त्याला पडत मूर्ख म्हटलेलं आहे. नमनी तीर्थ, नमनी क्षेत्र, नमनी वेद, नमनी शास्त्र, काहीच करत नाही आहे. आणि पवित्र कुळी जो अपवित्र, पवित्र कुळात कदाचित जन्माला आले असेल, परंतु हे अपवित्र वर्तन होत आहे त्याच्यात. मागे एक पुढे एक, ऐसा जयाचा दंडक. बोलत असतो एक, करत असतो एक, बोले एक आणि करी एक, पडत मूर्ख. पण हे असून सुद्धा पुढे काय होतं ते पडत मूर्खाचं लक्षण त्यांनी पुढच्या समासात सांगितलेलं आहे, ते आपण घेऊया. हरि ओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदर्कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

श्रोतेहो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: श्रोते हो, संत तुकाराम महाराज यांची अभंग रचना ऐकूयात। संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली ऐकूया.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली.
1: श्रोतेहो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर मिरदेव गायकवाड यांची गीतरचना. संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना, संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, अधिक ज्येष्ठ शुद्ध एकादशी, अर्थात 26 मे 2026. आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र. आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. उपनिषद ही वेदांचा अंत म्हणजे शेवटचा भाग आहेत, म्हणून त्यांना वेदांत म्हणतात. प्राचीन उपनिषदात प्रामुख्याने तात्विक प्रश्नांची चर्चा आहे, पण या चर्चेत अनेकदा परस्पर विरुद्ध वचनं आलेली दिसतात. त्यांचा समन्वय करून सुसूत्र अर्थ सांगण्याचे प्रयत्न झाले. त्यातूनच उपनिषदातल्या तत्वज्ञानाचे म्हणजे वेदांत तत्वज्ञानाचे निरनिराळे संप्रदाय उत्पन्न झाले. त्यामध्ये केवलाद्वैत तत्वज्ञान हा एक संप्रदाय होता. त्याचाच पुरस्कार आणि प्रचार आद्य शंकराचार्यांनी केला. आपल्या मताचा पुरस्कार करण्यासाठी शंकराचार्यांनी अनेक लहान मोठे असे प्रकरण ग्रंथ गद्य आणि पद्यामध्ये लिहिले. त्यामध्ये विवेक चुडामणी हा एक पद्यात लिहिलेला ग्रंथ आहे. केवलाद्वैताचे काही सिद्धांत या ग्रंथात दृष्टांत आणि लौकिक उदाहरणं देऊन त्यांनी सविस्तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विवेक आणि चुडामणी या दोन शब्दांचा समास होऊन विवेक चुडामणी हा शब्द बनलाय. विवेक म्हणजे दोन पदार्थांमधलं फरकाचं ज्ञान तसंच विचार असा अर्थ आहे. उदाहरणार्थ आत्मा आणि अनात्मा यातल्या फरकाचं ज्ञान म्हणजे आत्मानात्म विवेक. तसंच विचार केल्याने ज्ञान होतं असं मानलं जात असल्याने विवेकात जायते ज्ञानम असं म्हटलं जाई. या दोन्ही अर्थांनी विवेक हा मोक्षाला उपयोगी पडत असल्यामुळे विवेक हा उत्तम आहे. चुडामणी म्हणजे मस्तकावर धारण केलं जाणारं रत्न, अर्थात हे रत्न उत्कृष्ट ठरतं. मग उत्तमत्व किंवा उत्कृष्टत्व हे विवेक आणि चुडामणी यात समान असल्याने विवेक चुडामणी म्हणजे विवेकरूपी चुडामणी म्हणजेच विवेकरूपी उत्कृष्ट ज्ञान असा होतो. केवलाद्वैत वेदांतात विवेकाला महत्वाचं स्थान असल्याने त्याचं चुडामणीशी ऐक्य सांगितलेलं आहे. म्हणून विवेक चुडामणी म्हणजे चुडामणीप्रमाणे उत्कृष्ट उत्तम ज्ञान अंतर्भूत असणारा ग्रंथ असा आहे. विवेक चुडामणी हा ग्रंथ संपूर्णपणे पद्यात लिहिला आहे आणि त्यामध्ये 581 श्लोक आहेत. यामध्ये केवलाद्वैत वेदांत तत्वज्ञान जाणून घेण्यास योग्य असा अधिकारी, नित्यानित्य वस्तू विवेक इत्यादी साधन चतुष्टय, आत्मा ब्रह्म हे एकमेव अंतिम सत्य तत्व, बाकी सर्व अनात्मा हे जाणून घेण्यास गुरुकडे जाऊन ज्ञान प्राप्त करून घेणं आवश्यक, गुरुच्या उपदेशाप्रमाणे आचार झाल्यावर आत्मसाक्षात्कार, इहलोकीच विद्यमान जीवनात आत्मसाक्षात्कार ज्याला होतो तो जीवमुक्त ब्रह्मवेत्ता, त्याचा लौकिक आचार कसा असतो इत्यादी विषयांचा तपशील दिलेला आहे. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: यज्ञ ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. रामायण महाभारतात तर सातत्याने जाणवतं, सगळ्या आश्रमांमध्ये चाललेले सगळे यज्ञ हा वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट स्केल इंडस्ट्री आहेत. त्याच्यातलं काही ना काही ते निर्माण करत आहेत. मग कुठे शेतकी खतं तयार करत असतील, कुठे ॲम्युनिशन तयार करत असतील, कुठे औषधं तयार करत असतील, काही ना काही त्या यज्ञातून तयार होते. त्यासाठी मग ते 12-12 वर्षांचे काही यज्ञ असायचे की प्रचंड मोठं काहीतरी फॅक्टरी चालणार आहे त्याच्यामध्ये. कारण अगस्त्य ऋषींनी विमान संहिता म्हणून जे ग्रंथ केला आहे, विमान कसं करावं, या विमानातल्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी अनेक यज्ञांची नावं घेतली आहेत की त्यातला पत्रा हा कशा कशा गोष्टींनी पुरित असावा, तर या या या या यज्ञातून गेलेला असावा. म्हणजे विमानाला पत्रे पुरवणे हे एक 15 प्रकारच्या यज्ञांचं पहिलं काम आहे की त्याच्या त्याच्यावरची प्रक्रिया करत तो पत्रा पुढे सरकत राहतो. वैमानिकाचे कपडे कसे असावेत त्या काळानुसार सुद्धा ते विचार करतात. फायर प्रूफ पाहिजे, आग नाही पकडली पाहिजे त्यांना. मग त्यासाठी एक विशिष्ट रसायनामध्ये ते बुडवून ठेवायला लागतात कपडे. हे रसायन कोण निर्माण करणार, त्याच्यात 5 यज्ञांची नावं दिली. या या 5 यज्ञातून निघणाऱ्या भस्रिकेतून जे जल बाहेर येतं, रसायन बाहेर येतं, या 5 यज्ञाच्या रसायनांमध्ये हे कपडे बुडवलेले असतात. म्हणजे फायर प्रूफ कपडे बनवण्याची फॅक्टरी आणखीन एक 5 यज्ञांकडे आहे. निसर्ग सांभाळणं हा एक यज्ञांचा जसं काम आहे, तसं समाजामधल्या छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा काही गोष्टी निर्माण करणं. नाही तर दशरथाला मूल होत नाही म्हटल्यावर तो यज्ञच करतोय, ज्यातून औषध निर्माण होणार आहे. पुत्र कामेष्टी हे पुत्र जन्माला घालण्याचं किंवा मूल पुढच्या जन्माला येण्याचं एक प्रेरक औषध म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर रामायणामध्ये आणखीन एक मोठ्या गोष्टीचा उल्लेख आहे. रामचंद्रांच्या खांद्याला जे कुदंड नावाचं धनुष्य आहे, या धनुष्याचं निर्माण अगस्त्य ऋषींनी केल्याचं वर्णन आहे. हे काय रामचंद्राला अयोध्येच्या शस्त्रागारात मिळालेलं शस्त्र नव्हे. जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येतून बाहेर पडलेत, खरे ते वनवासासाठी बाहेर पडलेत, पण तरी सुद्धा या वनवासाची समाप्ती रावणवधाकडे जाणार हे लक्षात घेऊन अगस्त्यांच्या आश्रमामध्ये जेव्हा रामचंद्र आलेत, अगस्त्यांची जेव्हा भेट घेतली आहे तेव्हा अजून सीताहरण झालेलं नाही. सीता ही तिथे आहे. अशा वेळेला अगस्त्य त्याला सांगतायत, रामा मला माहिती आहे या प्रवासाचा शेवट रावणाशी युद्ध आहे. आता हे त्यांना भविष्य माहित होतं का, त्यांचा आधीपासूनच प्लॅन होता तेच जाणे. सगळ्याच गोष्टी काही ते उघड करून सांगणार नाहीत. पण यासाठी अगस्त्य त्याला सांगतात, रामा तुझं रावणाशी युद्ध होणार हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी पहिलं काम जर काही केलं असेल तर रावणाच्या सगळ्या शस्त्रांचा अभ्यास केला. रावणाकडे कोणकोणती शस्त्र आहेत, त्या शस्त्राचे प्रयोग झाले तरी तुटणार नाही असं धनुष्य मी तयार केलं. म्हणजे वेगवेगळी धनुष्य केली, त्याच्यावर ती ती अस्त्र तयार करून प्रयोग केले. अरे याच्यामुळे तुटतंय हे नको, परत दुसरं धनुष्य करायचं त्याच्यापेक्षा सुपिरियर. आता आणि यासाठी त्या पोलादावरती जे रसायनाचे जे थर चढवलेत, यामध्ये 2 ऋषी कुमारींची नावं आहेत, ह्या माझ्याकडे शिकतायत रसायनशास्त्र, या केमिस्ट्रीच्या विद्यार्थिनी आहेत माझ्या विद्यापीठातल्या. त्या मला ते रसायन सांगतात की ते शोधून की ऋषीमुनी ह्या रसायनाचा लेप द्या, यांनी हे तुटणार नाही बहुतेक, या रेंजमध्ये हा येत नाही. त्यांची नावं पण आहेत जया आणि सुप्रभा. या ऋषिकन्या आश्रमामध्ये बसून आपल्या गुरु असलेल्या ऋषींच्या या इतक्या मोठ्या कामाला हातभार लावतायत, कारण कोदंड हे रावणाचा वध करणारं म्हणजे त्या काळातलं सर्वश्रेष्ठ शस्त्र जन्माला येणार आहे. म्हणजे आपल्या देशातल्या अणुचाचणीच्या वेळेला सगळे नासामध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांमध्ये ते आहेत आत्ता, की सगळ्यात मोठं शस्त्र देशाचं आज यावेळेला तयार होत आहे, मी तेव्हा तिथं उपस्थित पाहिजे. असं जवळजवळ 3 वर्ष चाललेल्या यज्ञातून कोदंड तयार झालं. म्हणजे यज्ञ या शब्दाची व्याप्ती समजण्यासाठी मी आपल्याला सांगितलं की निसर्ग चांगला राहावा, हवामान चांगलं राहावं, दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा म्हणून गौरीमध्ये तिळ तांदुळाची आहुती देणं हे अग्निहोत्र, हाही एक तऱ्हेचा यज्ञ मान्य. पण यज्ञ या शब्दाची इतकी छोटी व्याख्या नाहीये. मग 6 वर्ष यज्ञ चालायचे म्हणजे ते कुठले चालायचे? तर दुर्दैवाने मधल्या मुघल काळामध्ये आपली लक्षावधी ग्रंथालय जळाली, अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली, किंवा पहिली अगदी मोहम्मद कासमची स्वारी 711 सालची जर बघितली तर दुर्दैवाने हे सगळे आलेले ज्ञानाचे शत्रूच, त्यांच्या नावे शिक्षण संस्था काढणं म्हणजे विरोधाभासाचा सगळ्यात मोठा विनोद आहे. जो ज्ञानाचा शत्रू आहे त्याच्या नावाने शिक्षण संस्था काढायची म्हणजे सूर्याला गौतम बुद्धाचं नाव दिल्यासारखं आहे. गौतम बुद्ध नाम का छुरा, एक झटके में मौत वगैरे. ज्याचा ज्याच्याशी काही तिळपात्र संबंध नाही अशी एकमेकांची नावं आहेत. हे सगळे ज्ञानशत्रू दुर्दैवाने आले. आणि त्यांचेच इतिहासकार असं लिहितात की यांनी लोकोत्तर पहिलं कार्य काय केलं, तर ग्रंथालय पेटवली. पण आमच्या ग्रंथाव्यतिरिक्त दुसरीकडे ज्ञान नाही असलं तर ते जाळून टाका. म्हणून नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठं आणि त्यांची ग्रंथालय, तेच इतिहासकार कौतुकाने सांगतात 4-4 महिने जळत होती, काय संपत्ती नष्ट झाली असेल त्याच्यामध्ये आपली. म्हणजे 6 वर्ष चाललेल्या यज्ञात कोणकोणत्या प्रक्रिया करायच्या, कोणकोणती मधल्या मधल्या स्टेप, हे सगळं जळलं हो मध्ये. आता दुर्दैवाने असे यज्ञ होत होते अशी पहिली पुस्तकं, आणि त्या यज्ञातनं हे होत होतो असं 12वं पुस्तक, आणि मधली काहीच नाही त्यातलं. अशी आपली विचित्र अवस्था झाली, त्यामुळे आता विश्वास बसत नाही. नाही तर पुष्पक नावाचं विमान रामायणामध्ये स्वच्छ दिसतंय. बर, एकच पुष्पक विमान आहे का? नाही, राक्षसांकडे विमान दल आहे अख्ख रावणाच्या. आणि ही वैमानिक दलातली विमानं उधळून लावण्यासाठी जमिनीवरनच त्यांच्यावर मारा केला पाहिजे असं नाही, आकाशस्थ काही अर्धी तरंगती सुद्धा प्लॅटफॉर्म्स तयार करता येत आहेत. इतकी वैज्ञानिक प्रगती रामायण दाखवत असताना परत विमानासाठी आम्हाला परक्यांसमोर का तोंड वेंगाडावं लागलं? का मधली प्रक्रिया आमच्यातली नष्ट केली? आणि भारताच्या इतिहासातला बहुतांशी काळ या ज्ञानशत्रूंशी लढण्यातच इतका वेळ गेला की संशोधनासाठी वेळ कुठला देऊ? कारण शेवटी संशोधन या सगळ्या गोष्टीसाठी काही निवांत पण पाहिजे असतं समाजाला. झालं एका बादशानंतर दुसरा बादशाह, दुसऱ्या बादशानंतर तिसरा बादशाह, त्याच्यानंतर हे पुढे 60 वर्ष सगळे बादशाहच. सुखाने म्हणून समाजाला जगू द्यायचं नाही हे व्रत घेऊनच प्रतिज्ञा करून आल्यासारखे सगळे वागत असतात. तरी सुद्धा आपल्याकडची माणसं संशोधन करतायत हे खरंच मोठं कौतुक आहे. पण जितकं व्हायला हवं तेवढं आपल्याकडे ते संशोधन होऊ शकत नाही, संशोधकाला वाव नाही, याचं कारण ते आहे. यासाठी सर्व ऋषी मुनींनी सुद्धा गृहस्थाश्रमाचा विशेष आग्रह केला आहे. नाही, विवाहामुळे आपल्या तपश्चर्येला काहीही विघ्न येणार नाही, किंबहुना

जे सर्वांसाठी आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्री पुरुष सर्वांसाठी, अर्थात हे सगळे आपल्याला माहीत असलेले नियम आहेत. पण ह्या अटी आहेत त्यांच्या तपश्चर्येच्या. मी समजा अगदी 16 सोमवारपासून कुठलंही व्रत तप करतो आहे आणि या पहिल्या 22 गोष्टी आलेल्या नाहीत, कसं रे पूर्ण होणार तप? पण पहिलीच गडबड नाही झाली, म्हणजे तांदूळ आले, डाळ आली, पाणी आलं, निवडलं गेलं, ते धुऊन पाण्यात ते पाण्यात टाकलं, पातेलं आलं, या सगळ्याचं फळ कधी? चूल तयार आहे का? गॅसच नाही आहे. आता काय त्या धुतल्या तांदूळाचं करायचं आणि डाळीचं करायचं? बाकी सगळं उरत झालं, हे जे इंधन टाकायला पाहिजे ते इंधनाचं काय? यासाठी प्रत्येक आपल्या तपाला इंधन काय ते सगळं सांगितलंय. बापरे, इतकं मोठं इंधन आहे की माणूस म्हणाले इंधन जमा करण्यातच वेळ घालवतो, नंतरच तांदूळ आणतो. मग भात तरी का होईना चांगला, काही नाही तर तांदूळच खायला लागतील, दुसरं काही पर्याय नाही मला इथे, इंधनच नाही. सर्वांना कल्पना असलेल्या गोष्टी आहेत. सर्वांसाठी समान नियम, प्रत्येकाच्या मध्ये क्षमा पाहिजे, प्रत्येक गोष्टीला शासन करण्याची मनाची प्रवृत्ती टाकली पाहिजे, एखाद्या चुकीला शासन करण्याची ताकद आपल्यात असावी पण म्हणून शिक्षा करावीच असं नाही. क्षमा ही वृत्ती आहे. इंद्रिय दमन करता आलं पाहिजे काही प्रमाणात, म्हणून शमदम असा शब्द वापरलाय. इतरांवर दया करता आली पाहिजे, काही दान करता आलं पाहिजे. दुसऱ्याची गोष्ट अभिलाषू नये असा अलोभ जमला पाहिजे. स्वतःच्या सुखांचा लोकांसाठी काही त्याग जमला पाहिजे. बोलण्यामध्ये आर्जव पाहिजे. बोलण्यात कोणाच्याही बद्दलची असूया प्रगट व्हायला नको. असूया नाही, त्याला अनुसूया असं नाव दिलंय. आपण पूर्वी ऐकल्याप्रमाणे तीर्थक्षेत्राचा महिमा ऐकला असेल तर त्याप्रमाणे वर्तन हवं. गुरुनी काही सांगितलं असेल तर त्याप्रमाणे वर्तन हवं. तीर्थक्षेत्रामध्ये या पुण्य सलिलाचं थोडं सेवन करता यायला हवं. वर्तनामध्ये सत्यता हवी, संतोष हवा, आस्तिकता हवी, श्रद्धा हवी, जितेंद्रियत्व हवं, तरी सुद्धा देवाचं अर्चन हातून व्हायला हवं, ब्रह्मपूजा व्हायला हवी, अहिंसा पाळायला हवी, मधुर भाषण पाहिजे, अति पिशुनता मनाची टाकायला हवी आणि पापभिरुता सांभाळायला हवी. या 22 प्रकारचं इंधन असलं तर तपश्चर्येला फळ. आणि एक मजेशीर प्रश्न या योगी लोकांनी विचारलाय, का म्हणले तुम्ही 4 आश्रम आहेत ना, मग आमच्या योगी लोकांसाठी काही 5वा आश्रम आहे का? म्हणले तुम्ही, असं काहीही मी निर्माण केलेलं नाही आणि तुम्ही कितीही मागणी केली तरी तो देणार नाही. ब्रह्मचार्यांमध्ये त्यांनी 2 प्रकार केले, उपकुर्वाण ब्रह्मचारी, नैष्ठिक ब्रह्मचारी. हे सगळं पुराणातला थोडा तपशील कळावा यापुरतं सांगतो आज. जे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जाऊन पुढे प्रपंचाकडे जातील ते उपकुर्वाण ब्रह्मचारी असतील, आणि जे शिक्षण झाल्यानंतर गुरुकडेच राहून तो आश्रम चालवणार असतील ते नैष्ठिक ब्रह्मचारी असतील. गृहस्थांमध्ये सुद्धा जे साधक गृहस्थ असतील आणि काही उदासीन गृहस्थ असतील, साधक गृहस्थानी प्रपंच सांभाळायचं आहे, काही काळानंतर त्यांनी उदासीनता प्राप्त करून घ्यायची आहे आणि आपल्या अध्यात्म क्षेत्रामधल्या प्रगतीकडे वाट करायची आहे. मात्र सर्व पुराणांनी आग्रह धरलाय, संतती आपल्या पायावर उभी राहिल्याशिवाय संन्यास ग्रहणाला परवानगी नाही. फार महत्वाचा सिद्धांत आहे. संतती निर्माणानंतर नाही म्हटलेले, ती आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे. आता पायावर उभी राहणं म्हणजे 2 वर्षाचा आमच्या बंडू चालायला लागला असं नका सांगू. पायावर उभी राहणं या शब्दाचा व्यवस्थितच अर्थ घ्यायचा आहे. आता ती मुलं घर सांभाळू शकतात अशाच वेळेला संन्यास मान्य केलेला आहे, अन्यथा तो संन्यास

0: धर्मबाह्य मानला जातो। म्हणजे संत कथेमध्ये विठ्ठलपंतांना जो त्रास झाला ज्ञानेश्वरांच्या वडिलांना, समाजाने जे बहिष्कृत केलं, यामध्ये सगळा दोष समाजाला नाही देता येत। कारण समाज शेवटी पोचला गेलाय पुराण ऐकून। ज्यांच्या मनावरती हे घट्ट बिंबवलंय आणि शांतपणे विचार केला तर जगाच्या सातत्याच्या दृष्टीनं ती सगळ्यात चांगली नियमावली आहे की खरंच आपली मुलं पायावर उभं राहिल्याशिवाय संन्यास घ्यायची जर परवानगी दिली तर ज्याला ज्याला प्रपंच जमणार नाही ते सगळेच पळतील की हो। चाणक्याने तर आणखीन मोठा विधी तयार केलाय, जर कोणालाही प्रपंच सोडून संन्यासामध्ये जायचं असेल तर त्यांनी आपली पत्नी आणि मुलं कायमस्वरूपी राहू नीट शकतील एवढा धनादेश राजाकडं जमा करावा मग संन्यास घ्यावा। तुम्ही पळून गेला म्हणून सगळी कुटुंब पोसायचं काय राजाने अंगोर घेतलंय काय? दुर्दैवानी चाणक्याने ही सगळी सूत्र उत्तम त्या, कारण तो अर्थशास्त्रज्ञ होता। पुढे बौद्ध पंथीय तो सम्राट अशोक झाला आणि त्यांनी सगळे नियम काढून टाकले, जो उठतोय तो भिक्षू, जो उठतोय तो भिक्षू। त्यामुळे परमार्थ साधना राहिली बाजूला, मठामध्ये गेलं की फुकटचं खायला मिळतं म्हणून ची संख्या वाढली आणि हा नियमच घालवला, एवढा एवढा पैसा राजाकडे जमा करत मग जाना। बौद्ध पंथाच्या उदयानंतर भारताची पुष्कळशी युद्धातली उतरती कळा लागली, कारण अर्थव्यवस्थेवर ताण इतका आला, एवढ्या सगळ्या निकामी लोकांना सांभाळत बसायचं याच्यातच पैसा गेला तुमचा आमचा। समाजातला 60% भाग जर भिक्षूच होऊ लागला समाज चालवायचा कसा? संन्यास धर्म मोठा नाही असं कोण म्हणत नाही, आद्य शंकराचार्यांनी सुद्धा याच्यावरती खूप वाद केला होता भिक्षूंबरोबर, आणि नंतरच्या काळामध्ये बौद्ध पंथाने सुद्धा त्यांच्या नियमामध्ये बदल करून घेतला की मग बौद्धांना मानणारे प्रपंच सुद्धा नंतर त्यांनी मान्य केले होते। नाही तर अगदी पहिल्या काळामध्ये बौद्धांनी बुद्ध म्हणजे सर्व कामिनी कांचनाचा त्याग केला तरच तो बुद्ध असं मानलं जायचं, तसं नंतर मानलं जायचं नाही। हा फरक सुद्धा आद्य शंकराचार्यांनी घडवून आणला की तुम्ही वेडेपणा करता आहात, कारण चांगल्या माणसांचा उपदेश दुर्दैवाने चांगलीच माणसं ऐकतात। हो तुम्ही लग्न करू नका, लग्न करू नका हा उपदेश करत बसलात भिक्षू वा असा उपदेश, हे ऐकणार कोण समाजातले? सगळे चांगले ऐकणार आहे, चांगल्या लोकांनी लग्न केले तर बाकीच्यांची पोरं जर वाढली तर एका पिढीनंतर हे जग दुष्टांच्या हातात गेलेलं असेल, म्हणजे दुष्टांच्या हातात जग देण्यासाठी तुम्ही कार्यरत आहात का काही पगार घेऊन? पण न पगार घेता नको त्या लोकांची कामं करता कशाला? तुम्ही म्हणणार कृषी करू नका का? तर कृषी करताना त्याच्यामधले जंतू मरतात आणि त्याच्यात पातकं होतात, हो उपाशी मारायला लागेल अशाने। मग असंच पाप करून जे शेती करतात त्यांची भिक्षा आपण घेतो कशी? मग म्हणजे मी चोरी करणार नाही पण तू पाकिट मारलंस तर चालेल, त्याच्यातले पैसे मला दे भिक्षा म्हणून, असं चौटपणाने म्हटल्यासारखं होईल ते। म्हणजे शेती करणं हे पाप आहे, मी नाही शेती करणार, मग तू शेती कर मला भिक्षा दे त्यातली। या लबाडपणापेक्षा आमचे ऋषी लोक स्वतःच शेती करत होते, जास्त चांगलं नाही का? मी माझी शेती करतो उगा सारखा शेतकऱ्यावर ताण कशाला? शेतकऱ्यांना बाकीच्या लोकांना सांभाळू दे, मी ऋषी कार्य करतो म्हणजे काही जगावर उपकार नाही करत, ते माझं कर्तव्य आहे, माझ्यासाठी मी शेती करतो, मी माझं खातो। प्रत्येक आश्रमामध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शेती हा कंपल्सरी विषय आहे भारतीय अभ्यासक्रमात, बाकी ऑप्शन आहेत, तू राज्यशास्त्र घे, समाजशास्त्र घे, अर्थशास्त्र घे, डॉक्टरी घे, वाटेल ते घे, पण ॲग्रिकल्चर इज कंपल्सरी। म्हणजे जगातल्या कुठल्याही डॉक्टरला शेती आलीच पाहिजे असं शास्त्री म्हणतात। तुम्ही कॉम्प्युटर सायन्समध्ये मोठे व्हा पण तुम्हाला शेती आली पाहिजे। म्हणून तर आपल्या घरी नाही का अजूनही पद्धत, तू मेले सायंटिस्ट झालास तरी चालेल, तुळशीला पाणी घातलंच पाहिजेस, एक झाड वाढवता आलंच पाहिजे, बाग करता आलीच पाहिजे, चार फळं निर्माण करता आलीच पाहिजेत, फुलं निर्माण करता आली पाहिजे। निसर्ग हा पहिला आहे, ज्ञान नंतरचा विषय आहे। या तऱ्हेनं हे कार्य सांगितलं आहे तेव्हा सर्वच आरोप समाजावर करता नाही येणार, किंबहुना विठ्ठलपंतांनी सुद्धा प्रायश्चित्त घेण्याची तयारी दाखवली याचं कारण स्वतःच मन सांगतं, पातक झालंय ना नाही कसं म्हणता. लग्न एकदा केलं ना आपण, मग मुलं झाल्यानंतर आणि ती त्यांच्या पायावर उभी राहणं म्हणजे ती स्वतः जबाबदार झाल्याशिवाय आपल्याला संन्यास ग्रहण करायची धर्माने संमती नाहीच दिलेली. आपण धर्म बाह्यच कृत्य केलंय हे मान्यच करावं लागतं त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, त्याला एक सामान्य प्रायश्चित्त देऊन सज्जनाला जसा शब्दाचा मार पुरेसा असतो या गणिताप्रमाणे ते लवकर मिटायला हवं होतं, तो कर्मटपणा थोडा त्रासदायक असेल. पण समाजाचा क्षोभ होणं ह्याच्यामध्ये सगळा दोष समाजाला देता येत नाही, किंबहुना ज्ञानेश्वरांनी पण तो दिलेला नाही. ज्ञानेश्वरांनीही पुराणांना प्रतिपादन केलंय की हे नियम उत्तम आहेत, या नियमाने जायला हवं. नंतर वानप्रस्थाचा नियम सांगितला आहे. वानप्रस्थामध्ये सुद्धा तापसी वानप्रस्थ सांगितलेत आणि संन्यासिक वानप्रस्थ सांगितलेत. तापसी वानप्रस्थ म्हणजे होम हवन वगैरे सगळ्या क्रिया ते करतातच आहेत, जे घरामध्ये करायच्या त्या फक्त ते वनात करतात, ते तापसी वानप्रस्थामध्ये. आणि ज्यांनी वानप्रस्थ म्हणजे आता एका ठिकाणी राहायचं नाही अनेक ठिकाणी जात राहायचं असा वानप्रस्थ असेल तो संन्यासिक वानप्रस्थ झाला आहे. आम्ही मग योगी म्हणलेत संन्यासी तरी सगळे आमच्यासारखे कुठे असतात, ते म्हणले असतात. वेद संन्यासी काही आहेत, अर्थ उलटा घ्यायचा. आता संन्यास म्हणजे टाकणं आहे, वेद संन्यासी म्हणजे अर्थ बरोबर उलटा घ्यायचा की ते बाकी अध्ययन याच्यामध्ये काही नाही आहेत, तीर्थक्षेत्र यात्रा ह्या विषयाकडे आहेत. त्यांनी वेदांचा ज्ञान घेत बसण्याचा संन्यास घेतलाय. आणि काही आहेत ते कर्मसन्यासी आहेत की जे बाकीचे काही कामं करत नाहीत पण वेदांचा अभ्यास करतायत. असे दोन प्रकारचे संन्यासी आहेत. त्यामुळं व्यास म्हणतात तुम्ही सगळे योगी लोक यातल्या कुठल्या तरी एका संन्यासामध्ये नक्की मोडता, म्हणून मला पाचवा समाज तयार करायचा नाही, दुसरा पाचवा कुठलाही योगी लोकांसाठी वर्ग नाही, चार आश्रम झालेत ते खूप झालेत. मात्र वानप्रस्थी असो गृहस्थ असो यांनी शिव किंवा विष्णू त्या काळामध्ये होते की या दोनच देवतांचा सगळ्यात मोठा उल्लेख केला असावा, तिसऱ्या कुठल्या देवताची मोठी पूजा असा विषय कुळगोत्र पूजा पुराणात दिसत नाही, एक विष्णू किंवा शिव. तर ह्यापैकी कोणाची तरी पूजा आपल्याकडे व्हायला हवी आणि मग त्यासाठी गंध कोणकोणती लावावीत हे पण सांगितले. वैष्णव गंध असेल तर ते उभगंध असावं, रक्तवर्ण गंध असावं, किंवा कस्तुरी तिलक कस्तुरी मिश्रित असा चंदनाचा खोड उगाळून चांगलं चंदन मिळालं तर, खरं चंदन मिळणं आता दुष्प्राप्य. तसं असं गंध असेल तर ते वैष्णवानी करावं. आणि शिवाचं जे चिन्ह आहे त्रिशूळ, यासाठी शैवानी त्रिपुंड भस्म अशा तऱ्हेचं धारण करावं. एकूण भस्मधारण विधी किंवा गंधधारण विधी हे सृष्टीतील विष्णू तत्व किंवा शिवतत्व आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी मदत करणारी गोष्ट आहे. आणि तुमची कोणती उपासना चालू आहे इतकंच आम्हाला दाखवण्यापुरतं, आम्हाला समजण्यापुरतं हा विषय आहे. यात भांडण करण्याचा खरा काही विषय नाही. आता नंतरच्या काळामध्ये गंधांपासून ते सगळं प्रकरण इतकं चिघळलं की महाराष्ट्रामध्येच नव्हे बाहेर सुद्धा एक प्रचंड विचित्र प्रघात आला होता की शैव लोकांनी घर सुद्धा पुसायचं की ते आडवं पुसायचं. अरे ह्या नियमापर्यंत याची काही गरज नव्हती, गंधापर्यंत ठीक आहे ना. मग ते वैष्णव लोकांनी ते उभंच पुसायचं, मग ह्याने आडवंच पुसायचं आणि खूप त्रास व्हायला लागले त्याच्यामुळे. आता विज्ञानाचे नियम नक्की कसे करणार या सगळ्यांसाठी. आता समजा वैष्णवाकडची मुलगी त्या लव्ह मॅरेज प्रकरणामुळे आली शैवाकडे, तर ठीक आहे जमीन आडवी पोसणं इथपर्यंत ठीक होईल, पण डॉक्टरनी सांगितलंय टूथपेस्ट आणि टूथब्रश जर घेतला दात हे उभेच घासले पाहिजेत. किडले तरी चालतील पण मी आडवीच घासेन असं म्हणण्यात अर्थ नाही ना. मी शैव आहे माझं नाही करणार, मी दात आडवीच घासणार, पुढू देत सगळे काय पडायचे ते. विज्ञानाच्या नियमामध्ये ते नका बसवू काहीतरी. उगच उद्या कोणीतरी उठून डॉक्टरला सांगायला लागला की ते वैष्णव आहेत मग माझं आता उभं राहूनच तुम्ही ऑपरेशन केलं पाहिजे, मी आडवा होत नाही वगैरे. मग डॉक्टर म्हणेल मी आयुष्यात आडवा होईन. मग असं नका करू साहेब, ऑपरेशनही आडवं होऊनच करायला लागेल. आडवं गंध का उभं गंध हे फक्त गंधापुरतं ठेवा, बाकीचा विचार करू नका. इथे तो मजेशीर विषय आलाय की हे सगळं निर्माण करत असताना पंचमहाभूत निर्माण झाली, पंचतत्व निर्माण केली. तर अशा वेळेला तुम्ही एवढं ब्रह्मदेवाने निर्माण केलं व्यासा? हो म्हणले. काय ब्रह्मदेव किती काम करतात सांगतो ना म्हणले. तिथे तो दिवस आलाय माप. ते म्हणलं असं आहे सर्व ऋषीनो, काय 15 निमिषाची एक काष्ठा असते, 30 काष्ठांची एक कला असते, 30 कलांचा एक समय असतो, 30 समयाचा एक दिवस असतो, 30 दिवसाचा एक मास असतो, 6 मासाचं एक अयन असतं, 2 अयन म्हणून 1 वर्ष पूर्ण होतं. सत्ययुग 4000 वर्ष चालतं, त्रेतायुग 3000 वर्ष चालतं, द्वापरयुग 2000 वर्ष चालतं, कलियुग 1000 वर्ष चालतं. या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा एक संधिकाळ असतो. त्यामुळे ह्याची बेरीज जरी 10000 झाली तरी सुद्धा संधिकाळासकट सगळी वर्ष जर घेतली तर 12000 वर्षांचं एक प्रकरण पूर्ण होतं. ही 12000 वर्षाला एक काळ म्हणायचं, याला गुणिले 12 असा एका मनूचा कालखंड असतो. ऐक, एका काळाला म्हणजे 12000 वर्षाला 72 गुणायचं, हा एका मनूचा कालखंड आहे. म्हणजे 852000 वर्षांचा कालखंड एक तयार होईल. आणि आता ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनमंत्र असतात. आता काय करावं याला? म्हणजे 852000ला 14 गुणावं लागेल ब्रह्मदेवाचे तास काढण्यासाठी, की ज्याचं कॅल्क्युलेटर वरती आपल्याला संख्या मिळेल 1,19,28,000 वर्ष. असं वर्षांमध्ये जेव्हा तुम्ही काहीतरी विचार कराल हा ब्रह्मदेवाचा एक दिवस असेल. भगवान महाविष्णू महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध पाहतो आहोत. दशक 2 समास 9 पर्यंत आपण पाहिले, विरक्त लक्षणं पाहिली. आता आज दशक 2 आणि समास 10 पाहतो आहोत. पडत मूर्ख लक्षणं. समर्थ सुरुवातीलाच म्हणतात, मागा सांगितलेली लक्षणे मूर्खांगी चातुर्यवाने, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख. मागे जो एक समास येऊन गेला त्याच्यामध्ये समर्थाने मूर्ख लक्षणं सांगितली. जे अज्ञानीच आहेत, जे देहबुद्धीवर आहेत, आणि त्यामुळे त्यांचं जे वर्तन आहे, विचार आहे, त्याच्यामध्ये अनेक दोष संभवतात. तर ते काढून टाकण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे, कोणते दोष आहेत हे लक्षात यावेत, यासाठी तो सवंद समास सांगितला. आणि इथं समर्थ प्रामुख्याने म्हणतात, आता ऐका शहाणे असूनही मूर्ख. जे स्वतःला शहाणं समजत आहेत, लोकही त्यांना समजत आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांच्यातून जी कृती घडती आहे ती मूर्खासारखी घडते आहे, म्हणून त्यांना पढत मूर्ख असं म्हटलेलं आहे. मोठा समास दिलेला आहे, पण हा अभ्यासण्यासारखा आहे. त्याचं कारण, समर्थांना कुठेतरी ही तळमळ आहे. आणि आजही पुन्हा हीच परिस्थिती आहे की परमार्थाच्या प्रांतात देखील अनेक मंडळी संत वाङ्मयाचा अभ्यास केलेली, उपनिषद, गीता या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेली दिसत आहेत, परंतु तो जो अभ्यास केलेला आहे तो जोपर्यंत आचरणात आलेला नाही आहे, गुरुकृपा झालेली नाही आणि साधना होत नाही आहे, तोपर्यंत ते सगळे विचार फक्त ग्रंथातच राहतात किंवा बोलण्यात येतात. मग ते कीर्तन असो, प्रवचन असो, व्याख्यान असो, संत वाङ्मयावरचं लेखन असो, ते सगळे लेखनात फक्त येतात आणि त्यांच्या कृतीत येत नाही. आणि त्यामुळे तो जो फरक दिसतो त्यासंबंधी समर्थांना कुठंतरी आतून तळमळ वाटते आहे, आणि म्हणून त्यांनी हा समास लिहिलेला आहे. हा मोठा आपण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. त्याचं कारण, त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. म्हणून इथं देखील त्यांनी म्हटलाय, तया नाव पडत मूर्ख, श्रोती न मनावे दुःख. हा ऐकत असताना किंवा वाचत असताना श्रोत्यांनी दुःख मानू नये. त्याचं कारण, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय. जे अवगुण आहेत सामान्यत लक्षात येत नाहीत, ते जर अवगुण लक्षात आले आणि त्याचा जर त्याग केला तर सहज सुख प्राप्त होणार आहे. हे कोणकोणते गुण आणि अवगुण सांगितलेत आणि एका ठिकाणी आहेत हे आपण बघण्याजोग आहे. बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, पण दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख. बहुश्रुत आहे, खूप ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, अनेक विषयांचं ज्ञान आहे, व्युत्पन्न आहे, ब्रह्मज्ञान देखील बोलतो आहे, प्रांजळपणे सांगतो आहे सगळं, परंतु दुराशा आहे आणि अभिमान आहे. अभिमान हा शब्द वापरलेला आहे, पण खरं म्हणजे अभिमान म्हणजे अहंकार आहे. अभिमान असावा आपण बोलतानाही म्हणतो की स्वाभिमान असावा, पण स्वाभिमान आणि अहंकार, तर स्वाभिमानाचं रूपांतर अहंकारात केव्हा आणि कधी होतं हे लक्षात येत नाही. म्हणून दुराशा, दुरी आशा आणि अभिमान असा जो धरतो तो पडत मूर्ख. मुक्त क्रिया प्रतिपादी, वास्तविक साधक जर असेल तर सर्व क्रिया संयमित व्हायला पाहिजेत. मनावर संयम पाहिजे, इंद्रियावर संयम पाहिजे. असं न करता ही जी मंडळी सांगत असतात ते मुक्त क्रिया, काही करावं, कसे वागावं, त्याचा काही फारसा विधी निषेध ते धरत नाही. म्हणून मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी. कारण निर्गुणाचं ज्ञान झालेलं असल्यामुळे, म्हणजे शाब्दिक कावे ना, परोक्ष ज्ञान असल्यामुळे सगुण भक्ती काय करायची करून असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी. आणि त्यामुळे स्वधर्माला जे विशेष महत्व दिलेलं आहे भगवंतांनी दिलेलं आहे, संतांनी दिलेलं आहे, आणि साधनेलाही महत्व दिलं आहे, ते स्वधर्म आणि साधना याची निंदाच करतो. वस्तुत करायला पाहिजे, त्याच्याऐवजी त्याला फारसं महत्व तर देतच नाही, पण त्याची निंदा होते, त्याला पडत मूर्ख म्हटलंय. आपलेन ज्ञातेपणे सकळा असं शब्द ठेविणे, मी कुणीतरी शहाणा आहे असा भाव धरून, असं मनामध्ये धरून इतर सर्वांना नावं ठेवणं, प्रत्येकाचा दोष दाखवणं आणि प्राणी मात्रांचे पाहे उणे. प्रत्येकामध्ये दोष काय आहे हे जो पाहायला जातो तो एक पडत मूर्ख. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीला अंतकरणी, वैभव देखोनी वाखाणी. कुठं कोणाचं वैभव दिसलं, गाडी आहे, घर आहे, फर्निचर आहे, उत्तम उत्तम गोष्टी त्याच्याकडे आहे, वास्तविक साधकाचं अशा गोष्टीकडे लक्ष जाऊ नये.
कारण त्याच्याकडे गेल्यानंतर ते जर आपल्याला असावं असं वाटलं, त्याच्याबद्दलची जर कामना मनात आली, तर ती भगवत प्राप्तीच्या आड येत असते. त्यामुळे वैभवाकडे खरं तर दृष्टीत जाऊ नये, आणि समजा गेलेली असली तरी त्याच्याकडे अतिशय गौणत्वानं पहावं. त्याच्या उलट हा जो महापुरुष असतो, म्हणजे ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे, परोक्ष ज्ञान, तो वैभव देखून त्या वैभवाची स्तुती करत असतो, तो एक पडत मूर्ख. समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण. संतांच्या ग्रंथाला समर्थांनी पुन्हा पुन्हा म्हटलंय, सुरुवातीच्या समासात म्हटलेलं आहे की मत्सर ग्रंथाचा ग्रंथकर्त्याचा त्यातला जो काही आशय आहे तो समजून न घेता त्याचा मत्सर करणं हे बरोबर नाहीये. पण नेहमी असं घडतं असं अनादिकालापासून आपल्याला दिसतं. म्हणून इथं ते म्हणतायत, ग्रंथ नीट पाहिल्याशिवाय त्या ग्रंथाला तुच्छतेनं बघणं किंवा त्याचे दोष सांगणं आणि गुण सांगता अवगुण पाहे तो पडत मूर्ख. जाणपणे भरी भरे मी ज्ञानी आहे असा भाव आहे, मग आला क्रोध नावरे. वस्तुतः साधकाच्या पक्षी कामही नसावा, क्रोध नसावा, मत्सर दंभ अहंकार हे सगळे विकार टाकायला सांगितले. पण ह्या ठिकाणी तो क्रोधाच्या अधीन होतो, तो क्रोध आवरता येत नाही. आणि मग क्रिया शब्दास अंतरे, म्हणजे प्रवचनातून कीर्तनातून तो जो बोलत असतो ते आणि त्याच्या हातून क्रिया घडते ती, ह्या दोन्हीमध्ये विलक्षण अंतर असत. वास्तविक जे बोलतो तसंच आपणही आचरण केलं पाहिजे, किंबहुना तसं आचरण आधी केलं पाहिजे मग बोललं पाहिजे. ह्याच्यावरती समर्थांचा विशेष भर आहे, बोलिल्या सारखे चालणे स्वये करून बोलणे. आणि हे जे वचन आहे ह्याचा ह्या समासामध्ये विशेष करून आपल्याला लक्ष द्यायला लागतं. वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा करी शिण. वक्ता काहीतरी सांगतो आहे, वस्तुत त्याला जो विषय सांगतो आहे ते सांगण्याचा अधिकारच नाहीये. पण असं असताना वक्तृत्वाचा क्षीण करतो, केवळ बोलता येतं, धीटपणा असतो, सभाधीटपणा असतो, चार लोक काहीतरी ऐकत असतात, त्याच पातळीवरचे असतात, त्यामुळे हा काही ना काही बोलत असतो आणि वचन जयाचे कठीण. आणि मग तो व्यासपीठावर असतो म्हणून बोलत असताना कोणत्याही प्रकारचं कठीण वचन त्याच्या मुखातून येत असतं, त्याला पडत मूर्ख म्हटलाय. श्रोता बहुश्रुतपणे वक्ते असा आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख. वक्त्याबद्दल जसं म्हटलंय तसं श्रोत्याबद्दल देखील म्हटलंय की श्रोता जर बरंच वाचन केलेला ऐकलेला असेल तर तो पुष्कळ वेळा त्या वक्त्याचा त्याला खालीपणा आणावा,

त्याच्याबद्दलच आपण दुसऱ्यामध्ये ते दाखवतो, हे ज्याच्या लक्षात येत नाही तो पडतो मूर्ख आहे. अभ्यासाचे निगुणे सगळे विद्या जाणे, ज्यानास निऊ नेणे. अभ्यास आहे, सगळ्या विद्या माहिती आहेत, परंतु श्रोत्याला ते शांत करता यायला पाहिजे, ते त्याला येत नाही, म्हणून तो पडत मूर्ख म्हटलाय. प्रपंची गुंते, सर्व काही आहे परंतु साधना नाही, देहापासून सुटलेला नाही, त्यामुळे प्रपंचातच गुंतून पडलेला आहे. बोलत असताना सांगत असताना स्त्रियांचा संग धरी, स्त्रियांशी निरूपण करे, निंद्य वस्तू अंगीकारी, तो एक पडत मूर्ख, त्याच्यावरच जास्त बोलत राहतो. सांडून या श्रीपती जो करी नरस्तुती, वास्तविक स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची, असं म्हटलेलं आहे. पण आपल्याला काहीतरी मोठेपणा हवा असतो, मान हवा असतो, सत्ता हवी असते, अशा अनेक गोष्टीची अपेक्षा असते, आणि त्यामुळे भगवंताची स्तुती करण्याच्या ऐवजी तो माणसाची स्तुती करत असतो. आणि काय दृष्टी पडल्यांची कीर्ती वळणी, समोर व्यक्ती आली की त्याचे नसलेले गुण देखील त्याला चिकटवायचे आणि त्याचं मोठेपण सांगत राहायचं, स्वार्थापोटी ह्या गोष्टी घडत असतात. भरोनी वैभवाचे भरी जीव मात्र असं तुच्छ करी, श्रीमंती प्राप्त झालेली असेल तर त्या श्रीमंतीच्या ताठ्यामध्ये इतर जीव मात्रांना तुच्छपणाने वागवतो. भविष्य सांगो लागे जगी, ब्रह्मज्ञानी आहे, सर्व काही ज्ञान माहिती आहे, तरी कशाच्या मागं लागलाय असं विचारलं तर भविष्याच्या मागं लागलाय, काय करायचं वास्तविक विचारून त्याच्या बाबतीत. परंतु हे कुठंतरी अज्ञानाचंच लक्षण दिसत. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य, ना भजन, क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले. साधना कोणतीच नाही, विरक्ती नाही आहे, भक्तीचं साधनही नाही आहे, आणि काहीच न करता, कोणतीच साधना न करता नुसतं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो, त्याला पडत मूर्ख म्हटलेला आहे. नमनी तीर्थ, नमनी क्षेत्र, नमनी वेद, नमनी शास्त्र, काहीच करत नाही आहे. आणि पवित्र कुळी जो अपवित्र, पवित्र कुळात कदाचित जन्माला आले असेल, परंतु हे अपवित्र वर्तन होत आहे त्याच्यात. मागे एक पुढे एक, ऐसा जयाचा दंडक, बोलत असतो एक, करत असतो एक, बोले एक आणि करी एक, पडत मूर्ख. पण हे असून सुद्धा पुढे काय होतं ते पडत मूर्खाचं लक्षण त्यांनी पुढच्या समासात सांगितलेलं आहे, ते आपण घेऊया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नी

नित्योपासकाने नित्यपाठात शक्यतो खंड पडू देऊ नये. प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे. कवचपाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा. उपासनेला मंगळवारी, शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा. अनुष्ठानासंबंधी माहिती. अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस. महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी. शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी. अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे. सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे. तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे. त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे. अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी. साजूक तुपाचा दिवा लावावा. तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा. सुगंधी अगरबत्ती लावावी. अनुष्ठान काळात शुचिर्भूत असावे. सदाचाराने वागावे. काळे वस्त्र वापरू नये. ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम. मांसाहार आणि मद्यपान करू नये. त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये. अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी. विशेष उपासना. ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे. सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम. अथ ध्यानम. ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ प्रार्थना. ओम राम रेम रोम क्षाम क्षेम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः. आगच्छ आगच्छ बली सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा. ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा. ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देहि मम ह्रीम सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यात जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री राहत होती। पंढरपूरच्या राऊळात विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगावर तिची अपार श्रद्धा होती। आषाढी कार्तिकीला पांडुरंगाच्या पाया पडायला ती एकटीच पायी जायची। तिची ही वारी कधीच चुकली नव्हती। समजत असल्या वयापासून तिची ही वारी चालू होती। गावात स्वामी समर्थ प्रकट झाल्याचं कळल्यावर ती स्वामींच्या दर्शनाला मात्र नित्य जाऊ लागली। शेतकऱ्याच्या झोपडीबाहेर बहरलेल्या पारिजातकाची ओंजळभर फुलं घेऊन स्वामींच्या चरणांवर ती ठेवायची, स्वामींची मनोभावे पूजा करायची। विठ्ठल भक्त जनीची स्वामी निष्ठा दिवसेंदिवस वाढत होती। आषाढी कार्तिकेला जनी विठ्ठलाची ज्या उत्कट भावनेने पूजा करायची, तशीच ती स्वामींची नित्य पूजा करू लागली। खरं तर पूर्वी तिच्या मुखात सतत विठ्ठलाचं नाव असायचं, आता विठ्ठल नामात तिने स्वामींचं नाव गुंफून टाकलं होतं। जनीच्या वाणीत भक्तीची अपूर्व लय होती। आषाढवारीची वेळ जवळ आली तेव्हा एका पहाटे ती पारिजातकाची फुलं घेऊन स्वामींपाशी आली। त्यांच्या चरणांवर ती सुगंधी फुलं तिने अर्पण केली आणि म्हणाली, स्वामी, आज आषाढ प्रतिपदा मी वारीला प्रस्थान ठेवणार आहे। पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत येते। पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली आहे, परंतु स्वामी, तुमच्या नित्य दर्शनाला मी मुकणार। आणि असं म्हणून जनी हमसाहमशी रडू लागली। स्वामींच्या चरणांना आपण काही दिवस मुकणार याचं तिला खूप वाईट वाटत होतं। स्वामींनी जनीकडे मोठ्या प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, जने, अगं आम्ही तुझ्याबरोबरच आहोत, कशाला काळजी करतेस? तू जिथे असशील तिथे मी असणार, एवढं लक्षात ठेव। तू यात्रेला प्रस्थान ठेव, माझे तुला आशीर्वाद आहेत। जनी स्वामींच्या पाया पडली तेव्हा स्वामींनी आपल्या हातातली पारिजातकाची फुलं जनीवर उधळली। जनी आश्चर्यचकित झाली। तिने स्वामींकडे कृतज्ञतेने पाहिलं। स्वामींची स्नेह भरली नजर तिला मोठ्या प्रेमाने कुरवाळत होती। जनी वारीला निघाली आणि स्वामी म्हणाले, जने, लवकर ये हो, आम्ही तुझी इथे वाट पाहत आहोत, येताना प्रसाद घेऊन ये।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपलं आयुष्य आपण भगवंतालाच अर्पण करावं। आपला प्रत्येक श्वास त्याच्या नामात गुंफावा। प्रपंच नेकीने करावा, परंतु वाट मात्र फक्त त्या भगवंताची पाहावी। तुम्हाला सांगतो की स्वामी हे भगवंताचं मूर्त रूप आहे। त्यांच्या दर्शनाची मनामध्ये आस धरावी। ध्यानी मनी स्वामी विहरू लागले की अंगाला सुखद स्पर्श करणारा वारासुद्धा स्वामींचं नाम घेत आपल्याला स्पर्श करतो आहे ह्याची जाणीव मग होऊ लागते। सर्वोत्तम आनंद आपण अनुभवू लागतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 26 मे. भगवंताचं स्मरण ही सद्बुद्धी. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचं अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणं जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असं जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असं मला वाटतं, कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असं की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरं, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणं जरूर आहे. प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यच आहे. सूर्याचं अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसं भगवंताचं स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरं असलं तरी सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी ठेवणं हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचं स्मरण ठेवलं म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही, म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावं. आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिलं पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवणं हे त्याही पेक्षा श्रेष्ठ होय. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणं जरूर आहे. भगवंताचं अनुसंधान ठेवलं म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असं म्हणतात. भगवंताचं अनुसंधान हेच खरं पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट होय. एक भगवंताचं अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करा की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नको. नाम आणि अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे. तिथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिकमास पोथी अध्याय दहावा। श्री गणेशाय नमः। श्री हरींनी लक्ष्मीला अधिक मासासंबंधी आणखी माहिती दिली। ते म्हणाले, या मासामध्ये रवीचं संक्रमण मोजित नाहीत आणि त्याचा स्वामी रवी नसून पुरुषोत्तम म्हणजे मीच आहे। ह्या मासात ब्राह्मणाला यथाशक्ती फळं अर्पण करावीत, सत्कर्म करावीत, शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज उपवासाचेच पदार्थ खावेत किंवा नक्त भोजन करावं, एक भुक्त असावं किंवा अयाचित वृत्तीने राहावं, शुचिरभूत असावं, होम, हवन, पूजा, दान, तीर्थाटन, शरीरात बळ नसतं त्यांनी ब्राह्मणाचे पूजन करणे किंवा साधूंच्या संगतीत राहणे हे करावे, गायीचे आणि विप्राचे पूजन करावे। असं म्हणून भगवान विष्णूंनी त्या दोन्ही पूजा कशा कराव्यात ते सांगितलं आणि गायीमुळे किती धर्मकार्य शक्य होतात त्याचं विवरण केलं। त्यांनी गायीचं सर्वच महात्म्य सांगितलं। चांगल्या लक्षणांच्या गायी कोणत्या, गायीच्या शरीरात सर्व देवता कशा वास करतात इत्यादी सर्व सांगितलं। गायीचं दान करण्यास सत्पात्र ब्राह्मण कोण तेही सांगितलं। गायीच्या दानाचा विधी मनुष्याला केवढा उपकारक आहे ते सांगितलं। भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सुलक्षणी गायींचंही वर्णन करून सांगितलं। सुलक्षणी गायी म्हणजे तरुण, पुष्कळ दूध देणाऱ्या, निरोगी, सवत्स, चार आचळं असणाऱ्या, शुभ्र वर्णाच्या, न्यायाने मिळवलेल्या, धष्ट पुष्ट, सोन्याने शिंग मढवलेल्या, रुप्याने खूर मढवलेल्या आणि अंगावर वस्त्र आणि अलंकार घातलेल्या अशा असतात। कुलक्षणी गाय ही भाकड, हाडकुळी, वांझोटी, लंगडी, म्हातारी, एकाक्ष, आंधळी, शिंग मोडकी, एक डोळी, तीनच आचळ असणारी आणि वासरू मेलेली अशी लक्षणं त्यांनी सांगितली आणि सत्पात्र ब्राह्मणाचीही लक्षणं भगवान विष्णूंनी सांगितली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

हेनु दैवत श्रेष्ठ असे तिये चा शरीरी सतत चतुर्दश भुवने वास करित सकळ दैवताहूनी यथार्थ सामर्थ्य अद्भुत असे पा।

0: दुरित जाल जाय तत्काल निरसोनी। इति श्री अधिकमास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर दशमाध्याय गोड़हा। इति दशमोध्यायः समाप्तम्।
1: अधिकमास महात्म्य। या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत। आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत। आजच्या तिथीला आपण 10वा अध्याय ऐकला। या अध्यायाची दानाची महती अशी, दररोज एक मुठभर धान्य दान देण्याचा संकल्प करून तेवढं धान्य बाजूला काढून एका मोठ्या डब्यात साठवून ठेवावं। मासांती ते धान्य नारळ वस्त्र पान सुपारी यासह सत्पात्री दान द्यावं। ओम श्री विष्णवे नमः। आता ऐकूयात अधिकमासातील पुरुषोत्तमाची आरती।

कुंडली कवर गा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तु नुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो क्षरैव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थानुर्भूतादिरनिधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभू शंभुरादित्यः पुष्कराक्षो महासनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतरदनः प्रभूतस्तृकुब्धाम् पवित्रम् मङ्गलम् परम् ईशानः प्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणम् शरम विश्वरेता प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमीयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमनः सत्यः समात्मा संमितः समः अमोहः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयो निःशुचिश्रवाः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनम् भोक्ता सहिष्णुर्जगदादियः अनघो विजयो जेता विश्वयो निः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्यवपुः श्रीमान् मे आत्मा महादृधृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुतमो धामः सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रगिरी वाचस्पतिरुदारधेः अग्रणिर्ग्रामणि श्रीमान्यायो नीता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रवात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वभुग्भिः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकुच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो सुदो वसुः
नैकरूपो बृहद्रूपश्चिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः ऋद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशूद्भवो भानुशशबिन्दुः सुरेश्वरः औषधम् जगतस्येतुः सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभुः युवादिकृद्युवावरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टश्चिष्टेष्टश्च खण्डेनौषोऽंशः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपाम् निधिरधिष्ठानमप्रमत्तप्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारशूरशौरीर्जनीश्वरः अनुकूलशतावरतः पद्मी पद्मनिहेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भशरीरभृत् महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमः समयज्ञो हरिर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुरुदामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभणो देव श्रीगर्भः परमेश्वरः करणम् कारणम् कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः पररथिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमताम् श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषप्राणप्राणवप्रणवप्रथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थानुः प्रमाणम् बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञैज्यो महीज्यश्च क्रतुःसप्रंसताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुहृतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वर्षो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः व्यभस्तिनेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवहृद्गुरुः उत्तरो गोपतिरगुप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतहृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वताम्पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महर्ह स्वाभाव्योजिता मित्रः प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृदान्तकृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गरी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेधास्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुरदारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक्सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामासामगः साम निरवाणम् भेषजम् भिषक् सन्न्यासकृच्छमशान्तो निष्ठा शान्तिः परायणम् शुभाङ्गश्चाञ्चिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपचरगोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा सङ्क्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षः श्रीवासः श्रीपतिः श्रीमताम्बरः
ಶ್ರೀಧ ಶ್ರೀಶ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ನಿಧಿ ಶ್ರೀ ವಿಭಾವನ ಶ್ರೀಧರ ಶ್ರೀಕರ ಶ್ರೇಯ ಶ್ರೀಮಾಲ್ಲೋಕತ್ರಯಾಶ್ರಯ ಸ್ವಕ್ಷಸ್ವಂಗ ಶತಾನಂದೋ ನಂದಿರ ಜ್ಯೋತಿರ್ಗಣೇಶ್ವರ ವಿಜಿತಾತ್ಮ ವಿಧೇಯಾತ್ಮ ಸತ್ಕೀರ್ತಿ ಛಿನ್ನ ಸಂಶಯ ಉದೀರ್ಣ ಸರ್ವತಃಕ್ಷುರನೀಶ ಶಾಶ್ವತ ಸ್ಥಿರ ಭೂಷಯೋ ಭೂಷಣೋ ಭೂತಿರ್ವಿಶೋಕ ಶೋಕನಾಶನ ಅರಚುಷ್ಮಾನರ್ಚಿತ ಕುಂಭೋ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ವಿಶೋಧನ ಅನಿರುದ್ಧೋ ಪ್ರತಿರಥ ಪ್ರದ್ಯುಮ್ನೋ ಮಿತವಿಕ್ರಮ ಕಾಲನೇಮಿನಿಹ ವೀರ ಶೌರೀಶೂರಜನೇಶ್ವರ ತ್ರಿಲೋಕಾತ್ಮ ತ್ರಿಲೋಕೇಶ ಕೇಶವಃ ಕೇಶಿಹ ಹರಿ ಕಾಮದೇವಃ ಕಾಮಪಾಲಃ ಕಾಮೀಕಾಂತಃ ಕೃತಾಗಮಃ ಅನಿರ್ದೇಶ್ಯ ವಪುರ ವಿಷ್ಣುರ್ವೀರೋ ನಂತೋ ಧನಂಜಯಃ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋ ಬ್ರಹ್ಮ ಕೃದ್ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ವಿವರ್ಧನ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಬ್ರಹ್ಮೀ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಿಯಃ ಮಹಾಕ್ರಮೋ ಮಹಾಕರ್ಮ ಮಹಾತೇಜ ಮಹೋರಗಃ ಮಹಾಕೃತುರು ಮಹಾಯಜವ ಮಹಾಯಜ್ಞೋ ಮಹಾಹವಿಃ ಸ್ತವ್ಯಸ್ತವ ಪ್ರಿಯಸ್ತೋತ್ರಂ ಸ್ತುತಿಸ್ತೋತಾರಣ ಪ್ರಿಯಃ ಪೂರ್ಣಃ ಪೂರಯಿತ ಪುಣ್ಯಃ ಪುಣ್ಯಕೀರ್ತಿರನಾಮಯಃ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರೋ ವಸುರೇತ ವಸುಪ್ರದಃ ವಸುಪ್ರದೋ ವಾಸುದೇವೋ ವಸುರ್ವಸುಮನಾಹವಿಃ ಸದ್ಗತಿಃ ಸತ್ಗತಿಃ ಸತ್ತಾ ಸದ್ಭೂತಿಃ ಸತ್ಪರಾಯಣಃ ಶೂರಸೇನೋ ಯದುಶ್ರೇಷ್ಠ ಸನ್ನಿವಾಸ ಸ್ವಯಾಮುನಃ ಭೂತಾವಾಸೋ ವಾಸುದೇವ ಸರ್ವಾಸು ನಿಲಯೋ ನರಃ ದರ್ಪಃ ದರ್ಪದೋ ದೃಪ್ತೋ ದುರುಧರೋಥಾ ಪರಾಜಿತಃ ವಿಶ್ವಮೂರ್ತಿರ್ಮಹಾಮೂರ್ತಿರ್ದೀಪ್ತಮೂರ್ತಿರಮೂರ್ತಿಮಾನ್ ಅನೇಕಮೂರ್ತಿರವ್ಯಕ್ತ ಶತಮೂರ್ತಿ ಶತಾನನಃ ಏಕೋನೈಕ ಸವಃ ಕಃ ಕಿಂ ಯತ್ತತ್ಪದಮನುತ್ತಮಂ ಲೋಕಬಂಧುರಲೋಕನಾಥೋ ಮಾಧವೋ ಭಕ್ತವತ್ಸಲಃ ಸುವರ್ಣವರ್ಣೋ ಹೇಮಾಂಗೋ ವರಾಂಗಶ್ಚಂದನಾಂಗದೀ ವೀರಃ ವಿಷಮಶೂನ್ಯೋ ಘೃತಾಶೀರಚರಶ್ಚಲಃ ಅಮಾನೀಮಾನದೋ ಮಾನ್ಯೋ ಲೋಕಸ್ವಾಮೀ ತ್ರಿಲೋಕಧೃಕ್ ಸುಮೇಧಾಮೇಧಯೋ ಧನ್ಯಃ ಸತ್ಯಮೇಧಾಧರಾಧರಃ ತೇಜೋ ವೃಷೋ ದ್ಯುತಿಧರಃ ಸರ್ವಶಸ್ತ್ರಭೃತಾಂವರಃ ಪ್ರಗ್ರಹೋ ನಿಗ್ರಹೋ ವ್ಯಗ್ರೋ ನೈಕಶೃಂಗೋ ಗದಾಗ್ರಜಃ ಚತುರ್ಮೂರ್ತಿಶ್ಚತುರ್ಬಾಹುಶ್ಚತುರ್ವ್ಯೂಹಶ್ಚತುರ್ಗತಿಃ ಚತುರಾತ್ಮ ಚತುರ್ಭಾವಶ್ಚತುರ್ವೇದವಿದೇಕವತ್ ಸಮಾವರ್ತೋ ನಿವೃತ್ತಾತ್ಮ ದುರ್ಜಯೋ ದುರತಿಕ್ರಮಃ ದುರ್ಲಭೋ ದುರ್ಗಮೋ ದುರ್ಗೋ ದುರಾವಾಸೋ ದುರಾರಿಹ ಶುಭಾಂಗೋ ಲೋಕಸಾರಂಗ ಸುತಂತು ಸ್ತಂತು ವರ್ಧನಃ ಇಂದ್ರಕರ್ಮ ಮಹಾಕರ್ಮ ಕೃತಕರ್ಮ ಕೃತಾಗಮಃ ಉದ್ಭವ ಸುಂದರ ಸುಂದೋ ರತ್ಮನಾಭ ಸುಲೋಚನ ಅರ್ಕೋವಾಜಸನ ಶೃಂಗೀ ಜಯಂತ ಸರ್ವವಿಜ್ಜಯಿ ಸುವರ್ಣಬಿಂದುರಕ್ಷೋಭ್ಯಸ್ತರ್ವಾಗೀಶ್ವರೇಶ್ವರ ಮಹಾರಥೋ ಮಹಾಗರ್ತೋ ಮಹಾಭೂತೋ ಮಹಾನಿಧಿ ಕುಮುದಃ ಕುಂದರಃ ಕುಂದಃ ಪರಜನ್ಯಃ ಪಾವನೋನಿಲಃ ಅಮೃತಾಂಶೋ ಮೃತವಪುಃ ಸರ್ವಜ್ಞಃ ಸರ್ವತೋಮುಖಃ ಸುಲಭಸ್ಫೂರ್ತಃ ಸಿದ್ಧಃ ಶತ್ರುಜಿಚ್ಛತ್ರುತಾಪನಃ ನ್ಯಗ್ರೋಧೋದುಂಬರೋಶ್ವತ್ಥಶ್ಚಾಣೂರಾಂಧ್ರನಿಷೂದನಃ ಸಹಸ್ರಾರ್ಚಿಸ್ಸಪ್ತಜಿಂಹ ಸಪ್ತಯಿಧಾ ಸಪ್ತವಾಹನಃ ಅಮೂರ್ತಿರನಭೋಚಿತ್ಯೋ ಭಯಕೃದ್ಭಯನಾಶನಃ ಅಣುರುಬೃಹತ್ಕೃಶಸ್ಥೂರೋ ಗುಣಭೃನ್ನಿರ್ಗುಣೋ ಮಹಾನ್ ಅಧೃತಸ್ವಧೃತಸ್ವಾಸ್ಯ ಪ್ರಾಗ್ವಂಶೋ ವಂಶವರ್ಧನಃ ಭಾರಭೃತ್ಕಚಿತೋ ಯೋಗೀ ಯೋಗೀಶ ಸರ್ವಕಾಮದಃ ಆಶ್ರಮಶ್ರವಣಕ್ಷಾಮ ಸುಪರ್ಣೋ ವಾಯುವಾಹನಃ ಧನುರ್ಧರೋ ಧನುರ್ವೇದೋ ದಂಡೋದಮಯಿತಾದಮಃ ಅಪರಾಜಿತಸ್ಸರ್ವಸಹೋ ನಿಯಂತಾ ನಿಯಮೂಯಮಃ ಸತ್ವಾನ್ ಸಾತ್ವಿಕ ಸತ್ಯ ಸತ್ಯಧರ್ಮಪರಾಯಣಃ ಅಭಿಪ್ರಾಯ ಪ್ರಿಯಾರ್ಹೋರ್ಹ ಪ್ರಿಯಕೃತ್ಪ್ರೀತಿವರ್ಧನಃ ವಿಹಾಯ ಸಗತಿರ್ಜ್ಯೋತಿಸ್ಸುರುಚಿರ್ಹುತಭುಗ್ಭಿಃ ರವಿರ್ವಿರೋಚನ ಸೂರ್ಯ ಸವಿತಾ ರವಿಲೋಚನಃ ಅನಂತೋ ಹುತಭುಗ್ಭೋಕ್ತಾ ಸುಖದೋ ನೈಕಜೋಗ್ರಜ ಅನಿರ್ವಿಣ್ಣ ಸದಾಮರಷಿ ಲೋಕಾಧಿಷ್ಠಾನಮದ್ಭುತಃ ಸನಾತ್ ಸನಾತನ ತಮಃ ಕಪಿಲಃ ಕಪಿರವ್ಯಯಃ ಸ್ವಸ್ತಿ ದಸ್ವಸ್ತಿ ಕೃತ್ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಭುಕ್ ಸ್ವಸ್ತಿ ದಕ್ಷಿಣಃ ಅರೌದ್ರಃ ಕುಂಡಲೀ ಚಕ್ರೀ ವಿಕ್ರಮ್ಯುರ್ಜಿತ ಶಾಸನಃ ಶಬ್ದಾತಿಗ ಶಬ್ದಸಃ ಶಿಶಿರಃ ಶರ್ವರೀಕರಃ ಅಕ್ರೂರಃ ಪೇಷಲೋ ದಕ್ಷೋ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷಮಿಣಾಂಗರಃ ವಿದ್ವತ್ತಮೋ ವೀತಭಯಃ ಪುಣ್ಯಶ್ರವಣ ಕೀರ್ತನಃ ಉತ್ತಾರಣೋ ದುಷ್ಕೃತಿಃ ಪುಣ್ಯೋ ದುಃಸ್ವಪ್ನನಾಶನಃ ವೀರಃ ರಕ್ಷಣಸ್ಸಂತೋ ಜೀವನಃ ಪರ್ಯವಸ್ಥಿತಃ ಅನಂತರೂಪೋ ನಂತಶ್ರೀರ್ಜಿತಮನ್ಯುರುಭಯಾಪಃ ಚತುರಸ್ರೋ ಗಭೀರಾತ್ಮ ವಿದಿಶೋ ವ್ಯಾದಿಶೋ ದಿಶಃ
అనాదిర్భూర్భువో లక్ష్మీ సువీరోరుచిరాంగద జననో జన జన్మాదిర భీమో భీమ పరాక్రమ ఆధార నిలయోధాత పుష్పహాస ప్రజాగర ఊర్ధ్వగస్ పథాచార ప్రాణద ప్రణవ ప్రణ ప్రమాణం ప్రాణ నిలయ ప్రాణభృత్ ప్రాణజీవన తత్వం తత్వ విదేకాత్మా జన్మ మృత్యుజరాతిగ భూర్భువస్వస్తరుస్తార సపితా ప్రపితామహ యజ్ఞో యజ్ఞపతిర్యజ్వా యజ్ఞాంగో యజ్ఞవాహన యజ్ఞభృద్ యజ్ఞకృతి యజ్ఞీ యజ్ఞభుగ్ యజ్ఞ సాధన యజ్ఞాంతకృతి యజ్ఞగుహ్య మన్న మన్నాదయేవ చ ఆత్మయోని స్వయం జాతో వైఖాన సామగాయన దేవకీ నందన స్రష్టా క్షితీశ పాపనాశన శంఖబృందకీ చక్రీ శారంగధన వాగదాధర రథాంగ పాణిరక్షోభ్య సర్వ ప్రహరణాయుధ సర్వ ప్రహరణాయుధ ఓం నమ ఇది హరయే నమః హరయే నమః హరయే నమః.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
2: श्रोतेहो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूयात. संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा तैपरांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

कथा आपण दासबोध पाहतो आहोत. दशक 2 समास 9 पर्यंत आपण पाहिले, विरक्त लक्षणं पाहिली. आता आज दशक 2 आणि समास 10 पाहतो आहोत. पडत मूर्ख लक्षणं. समर्थ सुरुवातीलाच म्हणतात, मागा सांगितलेली लक्षणे मूर्खांगी चातुर्यवाने, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख. मागे जो एक समास येऊन गेला त्याच्यामध्ये समर्थाने मूर्ख लक्षणं सांगितली. जे अज्ञानीच आहेत, जे देहबुद्धीवर आहेत, आणि त्यामुळे त्यांचं जे वर्तन आहे, विचार आहे, त्याच्यामध्ये अनेक दोष संभवतात. तर ते काढून टाकण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे, कोणते दोष आहेत हे लक्षात यावेत, यासाठी तो संबंध समास सांगितला. आणि इथं समर्थ प्रामुख्याने म्हणतात, आता ऐका शहाणे असूनही मूर्ख. म्हणजे जे स्वतःला शहाणं समजत आहेत, लोकही त्यांना समजत आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांच्यातून जी कृती घडती आहे ती मूर्खासारखी घडते आहे, म्हणून त्यांना पढत मूर्ख असं म्हटलेलं आहे. मोठा समास दिलेला आहे, पण हा अभ्यासण्यासारखा आहे. त्याचं कारण समर्थांना कुठेतरी ही तळमळ आहे. आणि आजही पुन्हा हीच परिस्थिती आहे की परमार्थाच्या प्रांतात देखील अनेक मंडळी संत वाङ्मयाचा अभ्यास केलेली, उपनिषद, गीता या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेली दिसत आहेत, परंतु तो जो अभ्यास केलेला आहे तो जोपर्यंत आचरणात आलेला नाही आहे, गुरुकृपा झालेली नाही आणि साधना होत नाही आहे, तोपर्यंत ते सगळे विचार फक्त ग्रंथातच राहतात किंवा बोलण्यात येतात. मग ते कीर्तन असो, प्रवचन असो, व्याख्यान असो, संत वाङ्मयावरचं लेखन असो, ते सगळे लेखनात फक्त येतात आणि त्यांच्या कृतीत येत नाही. आणि त्यामुळे तो जो फरक दिसतो त्यासंबंधी समर्थांना कुठंतरी आतून तळमळ वाटते आहे, आणि म्हणून त्यांनी हा समास लिहिलेला आहे. हा मोठा आपण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. त्याचं कारण त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. म्हणून इथं देखील त्यांनी म्हटलंय, तया नाव पडत मूर्ख, श्रोती न मनावे दुःख. हा ऐकत असताना किंवा वाचत असताना श्रोत्यांनी दुःख मानू नये, त्याचं कारण अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय. जे अवगुण आहेत सामान्यत लक्षात येत नाहीत, ते जर अवगुण लक्षात आले आणि त्याचा जर त्याग केला तर सहज सुख प्राप्त होणार आहे. हे कोणकोणते गुण आणि अवगुण सांगितलेत आणि एका ठिकाणी आहेत हे आपण बघण्याजोग आहे. बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, पण दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख. बहुश्रुत आहे, खूप ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, अनेक विषयांचं ज्ञान आहे, व्युत्पन्न आहे, ब्रह्मज्ञान देखील बोलतो आहे प्रांजळपणे, सांगतो आहे सगळं, परंतु दुराशा आहे आणि अभिमान आहे. अभिमान हा शब्द वापरलेला आहे, पण खरं म्हणजे अभिमान म्हणजे अहंकार आहे. अभिमान असावा, आपण बोलतानाही म्हणतो की स्वाभिमान असावा, पण स्वाभिमान आणि अहंकार, तर स्वाभिमानाचं रूपांतर अहंकारात केव्हा आणि कधी होतं हे लक्षात येत नाही. म्हणून दुराशा, दुरी आशा आणि अभिमान असा जो धरतो तो पडत मूर्ख. मुक्त क्रिया प्रतिपादी, वास्तविक साधक जर असेल तर सर्व क्रिया संयमित व्हायला पाहिजेत. मनावर संयम पाहिजे, इंद्रियावर संयम पाहिजे. असं न करता ही जी मंडळी सांगत असतात ते मुक्त क्रिया, काही करावं, कसे वागावं, त्याचा काही फारसा विधी निषेध ते धरत नाही. म्हणून मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी. कारण निर्गुणाचं ज्ञान झालेलं असल्यामुळे, म्हणजे शाब्दिक कावे ना, परोक्ष ज्ञान असल्यामुळे सगुण भक्ती काय करायची करून असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी. आणि त्यामुळे स्वधर्माला जे विशेष महत्व दिलेलं आहे भगवंतांनी दिलेलं आहे, संतांनी दिलेलं आहे, आणि साधनेलाही महत्व दिलं आहे, ते स्वधर्म आणि साधना याची निंदाच करतो. वस्तुत करायला पाहिजे, त्याच्याऐवजी त्याला फारसं महत्व तर देतच नाही, पण त्याची निंदा होते, त्याला पडत मूर्ख म्हटलंय. आपलेन ज्ञातेपणे सकळा असं शब्द ठेविणे, मी कुणीतरी शहाणा आहे असा भाव धरून, असं मनामध्ये धरून इतर सर्वांना नावं ठेवणं, प्रत्येकाचा दोष दाखवणं आणि प्राणी मात्रांचे पाहे कुणे, प्रत्येकामध्ये दोष काय आहे हे जो पाहायला जातो तो एक पडत मूर्ख. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीला अंतकरणी, वैभव देखोनी वाखाणी. कुठं कोणाचं वैभव दिसलं, गाडी आहे, घर आहे, फर्निचर आहे, उत्तम उत्तम गोष्टी त्याच्याकडे आहे, वास्तविक साधकाचं अशा गोष्टीकडे लक्ष जाऊ नये.
कारण त्याच्याकडे गेल्यानंतर ते जर आपल्याला असावं असं वाटलं, त्याच्याबद्दलची जर कामना मनात आली तर ती भगवत प्राप्तीच्या आड येत असते. त्यामुळे वैभवाकडे खरं तर दृष्टीत जाऊ नये, आणि समजा गेलेली असली तरी त्याच्याकडे अतिशय गौणत्वानं पहावं. त्याच्या उलट हा जो महापुरुष असतो, म्हणजे ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे परोक्ष ज्ञान, तो वैभव देखून त्या वैभवाची स्तुती करत असतो, तो एक पडतमूर्ख. समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण. संतांच्या ग्रंथाला समर्थांनी पुन्हा पुन्हा म्हटलाय, सुरुवातीच्या समासात म्हटलेला आहे की मत्सर ग्रंथाचा ग्रंथकर्त्याचा त्यातला जो काही आशय आहे तो समजून न घेता त्याचा मत्सर करणं हे बरोबर नाही आहे. पण नेहमी असं घडतं असं अनादिकालापासून आपल्याला दिसतं. म्हणून इथं ते म्हणतायत, ग्रंथ नीट पाहिल्याशिवाय त्या ग्रंथाला तुच्छतेनं बघणं किंवा त्याचे दोष सांगणं आणि गुण सांगता अवगुण पाहे तो पडत मूर्ख. जाणपणे भरी भरे मी ज्ञानी आहे असा भाव आहे, मग आला क्रोध नावरे. वस्तुतः साधकाच्या पक्षी कामही नसावा, क्रोध नसावा, मत्सर दंभ अहंकार हे सगळे विकार टाकायला सांगितले. पण ह्या ठिकाणी तो क्रोधाच्या अधीन होतो, तो क्रोध आवरता येत नाही. आणि मग क्रिया शब्दास अंतरे, म्हणजे प्रवचनातून कीर्तनातून तो जो बोलत असतो ते आणि त्याच्या हातून क्रिया घडते ती, ह्या दोन्हीमध्ये विलक्षण अंतर असत. वास्तविक जे बोलतो तसंच आपणही आचरण केलं पाहिजे, किंबहुना तसं आचरण आधी केलं पाहिजे मग बोललं पाहिजे. त्याच्यावरती समर्थांचा विशेष भर आहे, बोलिल्या सारखे चालणे स्वये करून बोलणे. आणि हे जे वचन आहे ह्याचा ह्या समासामध्ये विशेष करून आपल्याला लक्ष द्यायला लागतं. वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा करी शिण. वक्ता काहीतरी सांगतो आहे, वस्तुत त्याला जो विषय सांगतो आहे ते सांगण्याचा अधिकारच नाहीये. पण असं असताना वक्तृत्वाचा क्षीण करतो, केवळ बोलता येतं, धीटपणा असतो, सभाधीटपणा असतो, चार लोक काहीतरी ऐकत असतात, त्याच पातळीवरचे असतात, त्यामुळे हा काही ना काही बोलत असतो आणि वचन जयाचे कठीण. आणि मग तो व्यासपीठावर असतो म्हणून बोलत असताना कोणत्याही प्रकारचं कठीण वचन त्याच्या मुखातून येत असतं, त्याला पडत मूर्ख म्हटलाय. श्रोता बहुश्रुतपणे वक्ते असा आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख. वक्त्याबद्दल जसं म्हटलंय तसं श्रोत्याबद्दल देखील म्हटलंय की श्रोता जर बरंच वाचन केलेला ऐकलेला असेल तर तो पुष्कळ वेळा त्या वक्त्याचा त्याला खालीपणा आणावा, त्याचा आदर राहू नये अशा तऱ्हेने मुद्दाम त्यावेळेला काही ना काही प्रश्न विचारतो किंवा त्याला खोदून खोदून त्याच्या संबंधी बोलणं करतो. तर ते वक्त्याला कमीपणा आणण्यासाठी म्हणून श्रोत्याचे हे जे काही प्रयत्न असतात त्याला देखील त्यांनी पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. दोष ठेवी पुढीलांसी तेची स्वय आपणापाशी. ज्या दोषासाठी दुसऱ्याला नावं ठेवतो ते दोष स्वतःतच असतात. म्हणून संत नेहमी सांगत असतात की दुसऱ्याचे गुण दोष कशाला पाहायचे, आधी आपलेच पहा आपल्यामध्ये काय आहे ते. पण इथं बरोबर त्याच्या उलट सांगितलं आहे, तर आपल्यामध्ये जे दोष आहेत त्याच्याबद्दलच आपण दुसऱ्यामध्ये ते दाखवतो, हे ज्याच्या लक्षात येत नाही तो पडत मूर्ख आहे. अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे ज्यांनास निऊ नेणे. अभ्यास आहे, सगळ्या विद्या माहिती आहेत, परंतु श्रोत्याला जे शांत करता यायला पाहिजे ते त्याला येत नाही म्हणून तो पडत मूर्ख म्हटलाय. प्रपंची गुंते सर्व काही आहे परंतु साधना नाही, देहापासून सुटलेला नाही त्यामुळे प्रपंचातच गुंतून पडलेला आहे. बोलत असताना सांगत असताना स्त्रियांचा संघ धरी स्त्रियांची निरूपण करे निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख, त्याच्यावरच जास्त बोलत राहतो. सांडून या श्रीपती जो करी नर स्तुती. वास्तविक स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची असं म्हटलेलं आहे. पण आपल्याला काहीतरी मोठेपणा हवा असतो, मान हवा असतो, सत्ता हवी असते, अशा अनेक गोष्टीची अपेक्षा असते आणि त्यामुळे भगवंताची स्तुती करण्याच्याऐवजी तो माणसाची स्तुती करत असतो. आणि काय दृष्टी पडिल्यांची कीर्ती वळणी, समोर व्यक्ती आली की त्याचे नसलेले गुण देखील त्याला चिकटवायचे आणि त्याचं मोठेपण सांगत राहायचं, स्वार्थापोटी ह्या गोष्टी घडत असतात. भरोणी वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी. श्रीमंती प्राप्त झालेली असेल तर त्या श्रीमंतीच्या ताख्यामध्ये
इतर जीवमात्रांना तुच्छपणाने वागवतो. भविष्य सांगो लागे जगी, ब्रह्मज्ञानी आहे, सर्व काही ज्ञान माहिती आहे, तरी कशाच्या मागं लागलाय असं विचारलं तर भविष्याच्या मागं लागलाय. काय करायचं वास्तविक विचारून त्याच्या बाबतीत. परंतु हे कुठंतरी अज्ञानाचंच लक्षण दिसत. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य, ना भजन, क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले. साधना कोणतीच नाही, विरक्ती नाही आहे, भक्तीचं साधनही नाही आहे, आणि काहीच न करता, कोणतीच साधना न करता नुसतं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो, त्याला पडत मूर्ख म्हटलेलं आहे. नमनी तीर्थ, नमनी क्षेत्र, नमनी वेद, नमनी शास्त्र, काहीच करत नाही आहे. आणि पवित्र कुळी जो अपवित्र, पवित्र कुळात कदाचित जन्माला आले असेल, परंतु हे अपवित्र वर्तन होत आहे त्याच्यात. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक, बोलत असतो एक, करत असतो एक, बोले एक आणि करी एक, पडत मूर्ख. पण हे असून सुद्धा पुढे काय होतं ते पडत मूर्खाचं लक्षण त्यांनी पुढच्या समासात सांगितलेलं आहे, ते आपण घेऊया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदर्कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: यज्ञ ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. रामायण महाभारतात सातत्याने जाणवतं, सगळ्या आश्रमांमध्ये चाललेले सगळे यज्ञ हा वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट स्केल इंडस्ट्री आहेत. त्याच्यातलं काही ना काही ते निर्माण करत आहेत. मग कुठे शेतकी खत तयार करत असतील, कुठे अॅम्युनिशन तयार करत असतील, कुठे औषधं तयार करत असतील, काही ना काही त्या यज्ञातून तयार होते. त्यासाठी मग ते 12-12 वर्षांचे काही यज्ञ असायचे की प्रचंड मोठं काहीतरी फॅक्टरी चालणार आहे त्याच्यामध्ये. कारण अगस्त्य ऋषींनी विमान संहिता म्हणून जे ग्रंथ केला आहे, विमान कसं करावं, या विमानातल्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी अनेक यज्ञांची नावं घेतली की त्यातला पत्रा हा कशा कशा गोष्टींनी पुरीत असावा, या या या या यज्ञातून गेलेला असावा. म्हणजे विमानाला पत्रे पुरवणे हे एक 15 प्रकारच्या यज्ञांचं पहिलं काम आहे की त्याच्यावरची प्रक्रिया करत तो पत्रा पुढे सरकत राहतो. वैमानिकाचे कपडे कसे असावेत त्या काळानुसार सुद्धा ते विचार करतात. फायर प्रूफ पाहिजे, आग नाही पकडली पाहिजे त्यांना. मग त्यासाठी एक विशिष्ट रसायनामध्ये ते बुडवून ठेवायला लागतात कपडे. हे रसायन कोण निर्माण करणार, त्याच्यात 5 यज्ञांची नावं दिलीत. या या 5 यज्ञातून निघणाऱ्या भस्रिकेतून जे जल बाहेर येतं, रसायन बाहेर येतं, या 5 यज्ञाच्या रसायनांमध्ये हे कपडे बुडवलेले असतात. म्हणजे फायर प्रूफ कपडे बनवण्याची फॅक्टरी आणखीन एक 5 यज्ञांकडे आहे. निसर्ग सांभाळणं हा एक यज्ञांचा जसं काम आहे, तसं समाजामधल्या छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा काही गोष्टी निर्माण करणं. नाही तर दशरथाला मूल होत नाही म्हटल्यावर तो यज्ञच करतोय, ज्यातून औषध निर्माण होणार आहे. पुत्र कामेष्टी हे पुत्र जन्माला घालण्याचं किंवा मूल पुढच्या जन्माला येण्याचं एक प्रेरक औषध म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर रामायणामध्ये आणखीन एक मोठ्या गोष्टीचा उल्लेख आहे. रामचंद्रांच्या खांद्याला जे कुदंड नावाचं धनुष्य आहे, या धनुष्याचं निर्माण अगस्त्य ऋषींनी केल्याचं वर्णन आहे. हे काय रामचंद्राला अयोध्येच्या शस्त्रागारात मिळालेलं शस्त्र नव्हे. जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येतून बाहेर पडलेत, खरे ते वनवासासाठी बाहेर पडलेत, पण तरी सुद्धा या वनवासाची समाप्ती रावण वधाकडे जाणार हे लक्षात घेऊन अगस्त्यांच्या आश्रमामध्ये जेव्हा रामचंद्र आलेत, अगस्त्यांची जेव्हा भेट घेतली आहे तेव्हा अजून सीताहरण झालेलं नाही. सीता ही तिथे आहे अशा वेळेला अगस्त्य त्याला सांगतायत, रामा मला माहिती आहे या प्रवासाचा शेवट रावणाशी युद्ध आहे. आता हे त्यांना भविष्य माहित होतं का, त्यांचा आधीपासूनच प्लॅन होता तेच जाणे. सगळ्याच गोष्टी काही ते उघड करून सांगणार नाहीत. पण यासाठी अगस्त्य त्याला सांगतात, रामा तुझं रावणाशी युद्ध होणार हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी पहिलं काम जर काही केलं असेल तर रावणाच्या सगळ्या शस्त्रांचा अभ्यास केला. रावणाकडे कोणकोणती शस्त्र आहेत, त्या शस्त्राचे प्रयोग झाले तरी तुटणार नाही असं धनुष्य मी तयार केलं. म्हणजे वेगवेगळी धनुष्य केली, त्याच्यावर ती अस्त्र तयार करून प्रयोग केले. अरे याच्यामुळे तुटतंय हे नको, परत दुसरं धनुष्य करायचं त्याच्यापेक्षा सुपिरियर. आता आणि यासाठी त्या पोलादावरती जे रसायनाचे जे थर चढवले, यामध्ये 2 ऋषी कुमारींची नावं आहेत, ह्या माझ्याकडे शिकतायत रसायनशास्त्र, या केमिस्ट्रीच्या विद्यार्थिनी आहेत माझ्या विद्यापीठातल्या. त्या मला ते रसायन सांगतात की ते शोधून की ऋषीमुनी ह्या रसायनाचा लेप द्या, यांनी हे तुटणार नाही बहुतेक, या रेंजमध्ये हा येत नाही. त्यांची नावं पण आहेत जया आणि सुप्रभा. या ऋषिकन्या आश्रमामध्ये बसून आपल्या गुरु असलेल्या ऋषींच्या या इतक्या मोठ्या कामाला हातभार लावतायत, कारण कोदंड हे रावणाचा वध करणारं म्हणजे त्या काळातलं सर्वश्रेष्ठ शस्त्र जन्माला येणार आहे. म्हणजे आपल्या देशातल्या अणुचाचणीच्या वेळेला सगळे नासामध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांमध्ये ते आहेत आत्ता, की सगळ्यात मोठं शस्त्र देशाचं आज यावेळेला तयार होत आहे, मी तेव्हा तिथं उपस्थित पाहिजे. असं जवळजवळ 3 वर्ष चाललेल्या यज्ञातून कोदंड तयार झालं. म्हणजे यज्ञ या शब्दाची व्याप्ती समजण्यासाठी मी आपल्याला सांगितलं की निसर्ग चांगला राहावा, हवामान चांगलं राहावं, दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा म्हणून गौरीमध्ये तिळ तांदुळाची आहुती देणं हे अग्निहोत्र हाही एक तऱ्हेचा यज्ञ मान्य. पण यज्ञ या शब्दाची इतकी छोटी व्याख्या नाहीये. मग 6 वर्ष यज्ञ चालायचे म्हणजे ते कुठले चालायचे? तर दुर्दैवाने मधल्या मुघल काळामध्ये आपली लक्षावधी ग्रंथालय जळाली, अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली, किंवा पहिली अगदी मोहम्मद कासमची स्वारी 711 सालची जर बघितली तर दुर्दैवाने हे सगळे आलेले ज्ञानाचे शत्रूच, त्यांच्या नावे शिक्षण संस्था काढणं म्हणजे विरोधाभासाचा सगळ्यात मोठा विनोद आहे. जो ज्ञानाचा शत्रू आहे त्याच्या नावाने शिक्षण संस्था काढायची, म्हणजे सूर्याला गौतम बुद्धाचं नाव दिल्यासारखं आहे. गौतम बुद्ध नाम का छुरा, एक झटके में मौत वगैरे. ज्याचा ज्याच्याशी काही तिळपत्र संबंध नाही अशी एकमेकांची नावं आहेत. हे सगळे ज्ञानशत्रू दुर्दैवाने आले आणि त्यांचेच इतिहासकार असं लिहितात की यांनी लोकोत्तर पहिलं कार्य काय केलं तर ग्रंथालय पेटवली. पण आमच्या ग्रंथाव्यतिरिक्त दुसरीकडे ज्ञान नाही असलं तर ते जाळून टाका. म्हणून नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठं आणि त्यांची ग्रंथालय, तेच इतिहासकार कौतुकाने सांगतात 4-4 महिने जळत होती, काय संपत्ती नष्ट झाली असेल त्याच्यामध्ये आपली. म्हणजे 6 वर्ष चाललेल्या यज्ञात कोणकोणत्या प्रक्रिया करायच्या, कोणकोणती मधल्या मधल्या स्टेप, हे सगळं जळलं हो मध्ये. आता दुर्दैवाने असे यज्ञ होत होते अशी पहिली पुस्तकं आणि त्या यज्ञातनं हे होत होतो असं 12वं पुस्तक आणि मधली काहीच नाही त्यातल, अशी आपली विचित्र अवस्था झाली. त्यामुळे आता विश्वास बसत नाही. नाही तर पुष्पक नावाचं विमान रामायणामध्ये स्वच्छ दिसत आहे. बरं, एकच पुष्पक विमान आहे का? नाही, राक्षसांकडे विमान दल आहे अख्खं रावणाच्या. आणि ही वैमानिक दलातली विमानं उधळून लावण्यासाठी जमिनीवरनच त्यांच्यावर मारा केला पाहिजे असं नाही. आकाशस्थ काही अर्धी तरंगती सुद्धा प्लॅटफॉर्म्स तयार करता येत आहेत. इतकी वैज्ञानिक प्रगती रामायण दाखवत असताना परत विमानासाठी आम्हाला परक्यांसमोर का तोंड वेंगाडावं लागलं? का मधली प्रक्रिया आमच्यातली नष्ट केली? आणि भारताच्या इतिहासातला बहुतांशी काळ या ज्ञानशत्रूंशी लढण्यातच इतका वेळ गेला की संशोधनासाठी वेळ कुठला देऊ? कारण शेवटी संशोधन या सगळ्या गोष्टीसाठी काही निवांत पण पाहिजे असतं समाजाला. झालं एका बादशानंतर दुसरा बादशाह, दुसऱ्या बादशानंतर तिसरा बादशाह, त्याच्यानंतर हे पुढे 60 वर्ष सगळे बादशाहच. म्हणजे सुखाने म्हणून समाजाला जगू द्यायचं नाही हे व्रत घेऊनच प्रतिज्ञा करून आल्यासारखे सगळे वागत असतात. तरी सुद्धा आपल्याकडची माणसं संशोधन करतायत हे खरंच मोठं कौतुक आहे. पण जितकं व्हायला हवं तेवढं आपल्याकडे ते संशोधन होऊ शकत नाही, संशोधकाला वाव नाही, याचं कारण ते आहे. यासाठी सर्व ऋषी मुनींनी सुद्धा गृहस्थाश्रमाचा विशेष आग्रह केला आहे. नाही, विवाहामुळे आपल्या तपश्चर्येला काहीही विघ्न येणार नाही, किंबहुना विश्व कार्यासाठी आपल्याला आणखीन एक चांगला जोडीदार मिळणार आहे, आपल्याला पुढची काही एक संतती निर्माण होणार आहे, कशासाठी ती रद्द करायची? म्हणून त्या सर्वांनी ते केलं आहे. मात्र या ठिकाणी त्या सूतजींना सगळ्यांनी प्रश्न असा केला की ठीक आहे, ह्याला हे पाहिजे, ह्याला हे पाहिजे, ह्याला हे पाहिजे, अशी सगळ्यांना तुम्ही कामं वाटून दिली हो, सगळ्यांसाठी असा काही धर्म आहे का? नाही आहे ना. आणि व्यासांनी म्हणजे त्यांना त्रासच दिलाय, मग घ्या लिहून म्हणले. 22 नियम सांगणार आहे, ऐक. जे सर्वांसाठी आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्री, पुरुष, सर्वांसाठी, अर्थात हे सगळे आपल्याला माहीत असलेले नियम आहेत. पण ह्या अटी आहेत त्यांच्या तपश्चर्येच्या. मी समजा अगदी 16 सोमवारपासून कुठलंही व्रत तप करतो आहे आणि या पहिल्या 22 गोष्टी आलेल्या नाहीत, कसं रे पूर्ण होणार तप? पण पहिलीच गडबड नाही झाली, म्हणजे तांदूळ आले, डाळ आली, पाणी आलं, निवडलं गेलं, ते धुऊन पाण्यात टाकलं, पातेलं आलं, या सगळ्याचं फळ कधी चूल तयार आहे का? गॅसच नाही आहे. आता काय त्या धुतल्या तांदूळाचं करायचं आणि डाळीचं करायचं? बाकी सगळं उरत झालं, हे जे इंधन टाकायला पाहिजे ते इंधनाचं काय? यासाठी प्रत्येक आपल्या तपाला इंधन काय ते सगळं सांगितलंय. बापरे, इतकं मोठं इंधन आहे की माणूस म्हणाले इंधन जमा करण्यातच वेळ घालवतो, नंतरच तांदूळ आणतो. मग भात तरी का होईना चांगला, काही नाही तर तांदूळच खायला लागतील, दुसरं काही पर्याय नाही मला, इथे इंधनच नाही. सर्वांना कल्पना असलेल्या गोष्टी आहेत. सर्वांसाठी समान नियम, प्रत्येकाच्या मध्ये क्षमा पाहिजे, प्रत्येक गोष्टीला शासन करण्याची मनाची प्रवृत्ती टाकली पाहिजे, एखाद्या चुकीला शासन करण्याची ताकद आपल्यात असावी पण म्हणून शिक्षा करावीच असं नाही. क्षमा ही वृत्ती आहे. इंद्रिय दमन करता आलं पाहिजे काही प्रमाणात, म्हणून शमदम असा शब्द वापरला आहे. इतरांवर दया करता आली पाहिजे, काही दान करता आलं पाहिजे. दुसऱ्याची गोष्ट अभिलाषू नये असा अलोभ जमला पाहिजे. स्वतःच्या सुखांचा लोकांसाठी काही त्याग जमला पाहिजे. बोलण्यामध्ये आर्जव पाहिजे. बोलण्यात कोणाच्याही बद्दलची असूया प्रगट व्हायला नको. असूया नाही, त्याला अनुसूया असं नाव दिलंय. आपण पूर्वी ऐकल्याप्रमाणे तीर्थक्षेत्राचा महिमा ऐकला असेल तर त्याप्रमाणे वर्तन हवं. गुरुनी काही सांगितलं असेल तर त्याप्रमाणे वर्तन हवं. तीर्थक्षेत्रामध्ये या पुण्य सलिलाचं थोडं सेवन करता यायला हवं. वर्तनामध्ये सत्यता हवी, संतोष हवा, आस्तिकता हवी, श्रद्धा हवी, जितेंद्रियत्व हवं, तरी सुद्धा देवाचं अर्चन हातून व्हायला हवं, ब्रह्मपूजा व्हायला हवी, अहिंसा पाळायला हवी, मधुर भाषण पाहिजे, अति पिशुनता मनाची टाकायला हवी आणि पापभिरुता सांभाळायला हवी. या 22 प्रकारचं इंधन असलं तर तपश्चर्येला फळ. खुश. आणि एक मजेशीर प्रश्न या योगी लोकांनी विचारलाय, का म्हणले तुम्ही 4 आश्रम आहेत ना, आमच्या योगी लोकांसाठी काही 5वा आश्रम आहे का? म्हणले तुम्ही, असं काहीही मी निर्माण केलेलं नाही आणि तुम्ही किती मागणी केली तरी तू देणार नाही. ब्रह्मचार्यांमध्ये त्यांनी 2 प्रकार केले, उपकुर्वाण ब्रह्मचारी, नैष्ठिक ब्रह्मचारी. हे सगळं पुराणातला थोडा तपशील कळावा यापुरतं सांगतो आज. जे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जाऊन पुढे प्रपंचाकडे जातील ते उपकुर्वाण ब्रह्मचारी असतील, आणि जे शिक्षण झाल्यानंतर गुरुकडेच राहून तो आश्रम चालवणार असतील ते नैष्ठिक ब्रह्मचारी असतील. गृहस्थांमध्ये सुद्धा जे साधक गृहस्थ असतील आणि काही उदासीन गृहस्थ असतील. साधक गृहस्थानी प्रपंच सांभाळायचं आहे, काही काळानंतर त्यांनी उदासीनता प्राप्त करून घ्यायची आहे आणि आपल्या अध्यात्म क्षेत्रामधल्या प्रगतीकडे वाट करायची आहे. मात्र सर्व पुराणांनी आग्रह धरलाय, संतती आपल्या पायावर उभी राहिल्याशिवाय संन्यास ग्रहणाला परवानगी नाही. फार महत्वाचा सिद्धांत आहे. संतती निर्माणानंतर नाही म्हटलेले, ती आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे. आता पायावर उभी राहणं म्हणजे 2 वर्षाचा आमच्या बंडू चालायला लागला असं नका सांगू. पायावर उभी राहणं या शब्दाचा व्यवस्थितच अर्थ घ्यायचा आहे. आता ती मुलं घर सांभाळू शकतात अशाच वेळेला संन्यास मान्य केलेला आहे, अन्यथा तो संन्यास धर्मबाह्य मानला जातो. म्हणजे संत कथेमध्ये विठ्ठलपंतांना जो त्रास झाला ज्ञानेश्वरांच्या वडिलांना, समाजाने जे बहिष्कृत केलं, यामध्ये सगळा दोष समाजाला नाही देता येत, कारण समाज शेवटी पोचला गेलाय पुराण ऐकून. ज्यांच्या मनावरती हे घट्ट बिंबवलंय आणि शांतपणे विचार केला तर जगाच्या सातत्याच्या दृष्टीनं ती सगळ्यात चांगली नियमावली आहे की खरंच आपली मुलं पायावर उभं राहिल्याशिवाय संन्यास घ्यायची जर परवानगी दिली तर ज्याला ज्याला प्रपंच जमणार नाही ते सगळेच पळतील की हो. चाणक्याने तर आणखीन मोठा विधी तयार केलाय, जर कोणालाही प्रपंच सोडून संन्यासामध्ये जायचं असेल तर त्यांनी आपली पत्नी आणि मुलं कायमस्वरूपी राहून नीट शकतील एवढा धनादेश राजाकडं जमा करावा आणि मग संन्यास घ्यावा. तुम्ही पळून गेला म्हणून सगळी कुटुंब पोसायचं काय राजाने अंगावर घेतले काय? दुर्दैवाने चाणक्याने ही सगळी सूत्र उत्तम तयार, कारण तो अर्थशास्त्रज्ञ होता. पुढे बौद्ध पंथीय तो सम्राट अशोक झाला आणि त्यांनी सगळे नियम काढून टाकले. जो उठतोय तो भिक्षू, जो उठतोय तो भिक्षू. त्यामुळे परमार्थ साधना राहिली बाजूला. मठामध्ये गेलं की फुकटचं खायला मिळतं म्हणूनची संख्या वाढली आणि हा नियमच घालवला, एवढा एवढा पैसा राजाकडे जमा करत मग जाना. बौद्ध पंथाच्या उदयानंतर भारताची पुष्कळशी युद्धातली उतरती कळा लागली, कारण अर्थव्यवस्थेवर ताण इतका आला एवढ्या सगळ्या निकामी लोकांना सांभाळ

असा त्याग केला तरच तो बुद्ध असं मानलं जायचं, तसं नंतर मानलं जायचं नाही. हा फरक सुद्धा आद्यशंकराचार्यांनी घडवून आणला की तुम्ही वेडेपणा करता आहात. कारण चांगल्या माणसांचा उपदेश दुर्दैवाने चांगलीच माणसं ऐकतात. हो तुम्ही लग्न करू नका, लग्न करू नका हा उपदेश करत बसलात. भिक्षू वा असा उपदेश हे ऐकणार कोण समाजातले? सगळे चांगले ऐकणार आहे. चांगल्या लोकांनी लग्न केली तर बाकीच्यांची पोरं वाढली. तर एका पिढीनंतर हे जग दुष्टांच्या हातात गेलेलं असेल, म्हणजे दुष्टांच्या हातात जग देण्यासाठी तुम्ही कार्यरत आहात का काही पगार घेऊन? पण न पगार घेता नको त्या लोकांची कामं करता कशाला? तुम्ही म्हणणार कृषी करू नका का? आता कृषी करताना त्याच्यामधले जंतू मरतात आणि त्याच्यात पातक होतात. हो उपाशी मारायला गेला शनी. मग असंच पाप करून जे शेती करतात त्यांची भिक्षा आपण घेतो कशी? मग म्हणजे मी चोरी करणार नाही पण तू पाकिट मारलंस तर चालेल, त्याच्यातले पैसे मला दे भिक्षा म्हणून. असं चौटपणाने म्हटल्यासारखं होईल ते. म्हणजे शेती करणं हे पाप आहे, मी नाही शेती करणार, मग तू शेती कर मला भिक्षा दे त्यातली. या लबाडपणापेक्षा आमचे ऋषी लोक स्वतःच शेती करत होते, जास्त चांगलं नाही का? मी माझी शेती करतो उगा सारखा शेतकऱ्यावर ताण कशाला? शेतकऱ्यांना बाकीच्या लोकांना सांभाळू दे. मी ऋषी कार्य करतो म्हणजे काही जगावर उपकार नाही करत, ते माझं कर्तव्य आहे. माझ्यासाठी मी शेती करतो, मी माझं खातो. प्रत्येक आश्रमामध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शेती हा कंपल्सरी विषय आहे भारतीय अभ्यासक्रमात. बाकी ऑप्शन आहेत, तू राज्यशास्त्र घे, समाजशास्त्र घे, अर्थशास्त्र घे, डॉक्टरी घे, वाटेल ते घे, पण ॲग्रिकल्चर इज कंपल्सरी. म्हणजे जगातल्या कुठल्याही डॉक्टरला शेती आलीच पाहिजे असं शास्त्री म्हणतात. तुम्ही कॉम्प्युटर सायन्समध्ये मोठे व्हा पण तुम्हाला शेती आली पाहिजे. म्हणून तर आपल्या घरी नाही का अजूनही पद्धत, तू मेले सायंटिस्ट झालास तरी चालेल, तुळशीला पाणी घातलंच पाहिजेस, एक झाड वाढवता आलंच पाहिजे, बाग करता आलीच पाहिजे, चार फळं निर्माण करता आलीच पाहिजेत, फुलं निर्माण करता आली पाहिजे. निसर्ग हा पहिला आहे, ज्ञान नंतरचा विषय आहे. या तऱ्हेनं हे कार्य सांगितलं आहे. तेव्हा सर्वच आरोप समाजावर करता नाही येणार, किंबहुना विठ्ठलपंतांनी सुद्धा प्रायश्चित्त घेण्याची तयारी दाखवली याचं कारण स्वतःचं मन सांगतं. पातक झालंय ना नाही कसं म्हणता? लग्न एकदा केलं ना आपण, मग मुलं झाल्यानंतर आणि ती त्यांच्या पायावर उभी राहणं, म्हणजे ती स्वतः जबाबदार झाल्याशिवाय आपल्याला संन्यास ग्रहण करायची धर्माने संमती नाहीच दिलेली. आपण धर्म बाह्यच कृत्य केलंय हे मान्यच करावं लागतं त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, त्याला एक सामान्य प्रायश्चित्त देऊन सज्जनाला जसा शब्दाचा मार पुरेसा असतो, या गणिताप्रमाणे ते लवकर मिटायला हवं होतं. तो कर्मटपणा थोडा त्रासदायक असेल, पण समाजाचा क्षोभ होणं ह्याच्यामध्ये सगळा दोष समाजाला देता येत नाही. किंबहुना ज्ञानेश्वरांनी पण तो दिलेला नाही. ज्ञानेश्वरांनीही पुराणांना प्रतिपादन केलंय की हे नियम उत्तम आहेत, या नियमाने जायला हवं. नंतर वानप्रस्थाचा नियम सांगितला आहे. वानप्रस्थामध्ये सुद्धा तापसी वानप्रस्थ सांगितलेत आणि संन्यासिक वानप्रस्थ सांगितलेत. तापसी वानप्रस्थ म्हणजे होम हवन वगैरे सगळ्या क्रिया ते करतातच आहेत, जे घरामध्ये करायच्या त्या फक्त ते वनात करतात, ते तापसी वानप्रस्थामध्ये. आणि ज्यांनी वानप्रस्थ म्हणजे आता एका ठिकाणी राहायचं नाही, अनेक ठिकाणी जात राहायचं असा वानप्रस्थ असेल तर तो संन्यासिक वानप्रस्थ झाला आहे. मग योगी म्हणलेत संन्यासी तरी सगळे आमच्यासारखे कुठे असतात? म्हणले असतात. वेद संन्यासी काही आहेत, अर्थ उलटा घ्यायचा. आता संन्यास म्हणजे टाकणं आहे, वेद संन्यासी म्हणजे अर्थ बरोबर उलटा घ्यायचा की ते बाकी अध्ययन याच्यामध्ये काही नाही आहेत, तीर्थक्षेत्र यात्रा ह्या विषयाकडे आहेत. त्यांनी वेदांचा ज्ञान घेत बसण्याचा संन्यास घेतलाय. आणि काही आहेत ते कर्मसन्यासी आहेत की जे बाकीचे काही कामं करत नाहीत पण वेदांचा अभ्यास करतायत. असे दोन प्रकारचे संन्यासी आहेत. त्यामुळं व्यास म्हणतात तुम्ही सगळे योगी लोक यातल्या कुठल्या तरी एका संन्यासामध्ये नक्की मोडता, म्हणून मला पाचवा समाज तयार करायचा नाही, दुसरा पाचवा कुठलाही योगी लोकांसाठी वर्ग नाही. चार आश्रम झालेत ते खूप झालेत. मात्र वानप्रस्थी असो गृहस्थ असो यांनी शिव किंवा विष्णू त्या काळामध्ये होते की या दोनच देवतांचा सगळ्यात मोठा उल्लेख केला असावा. तिसऱ्या कुठल्या देवताची मोठी पूजा असा विषय कुळगोत्र पूजा पुराणात दिसत नाही. एक विष्णू किंवा शिवा.

0: ह्यापैकी कोणाची तरी पूजा आपल्याकडे व्हायला हवी आणि मग त्यासाठी गंध कोणकोणती लावावी हे पण सांगितलंय. वैष्णव गंध असेल तर ते उभ गंध असावं, रक्तवर्ण गंध असावं, किंवा कस्तुरी तिलक, कस्तुरी मिश्रित असा चंदनाचा, चंदनाचा खोड उगाळून चांगलं चंदन मिळालं तर, खरं चंदन मिळणं आता दुष्प्राप्य, पण तसं असं गंध असेल तर ते वैष्णवानी करावं. आणि शिवाचं जे चिन्ह आहे त्रिशूळ, यासाठी शैवानी त्रिपुंड्र भस्म अशा तऱ्हेचं धारण करावं. एकूण भस्मधारण विधी किंवा गंधधारण विधी हे सृष्टीतील विष्णू तत्व किंवा शिवतत्व आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी मदत करणारी गोष्ट आहे. आणि तुमची कोणती उपासना चालू आहे इतकंच आम्हाला दाखवण्यापुरतं, आम्हाला समजण्यापुरतं हा विषय आहे. यात भांडण करण्याचा खरा काही विषय नाही. आता नंतरच्या काळामध्ये गंधांपासून ते सगळं प्रकरण इतकं चिघळलं की महाराष्ट्रामध्येच नव्हे बाहेर सुद्धा एक प्रचंड विचित्र प्रघात आला होता की शैव लोकांनी घर सुद्धा पुसायचं की ते आडवं पुसायचं. आणि ह्या नियमापर्यंत याची काही गरज नव्हती, गंधापर्यंत ठीक आहे ना. मग ते वैष्णव लोकांनी ते उभंच पुसायचं, मग ह्याने आडवंच पुसायचं, आणि खूप त्रास व्हायला लागले त्याच्यामुळे. आता विज्ञानाचे नियम नक्की कसे करणार या सगळ्यांसाठी? आता समजा वैष्णवाकडची मुलगी त्या लव्ह मॅरेज प्रकरणामुळे आली शैवाकडे, तर ठीक आहे, जमीन आडवी पोसणं इथपर्यंत ठीक होईल. पण डॉक्टरने सांगितलंय टूथपेस्ट आणि टूथब्रश जर घेतला दात हे उभेच घासले पाहिजेत. किडले तरी चालतील पण मी आडवीच घासेन असं म्हणण्यात अर्थ नाही ना. मी शैव आहे, माझं नाही करणार, मी दात आडवीच घासणार, पडू देत सगळे काय पडायचे ते. विज्ञानाच्या नियमामध्ये ती नका बसवू काहीतरी. उगच उद्या कोणीतरी उठून डॉक्टरला सांगायला लागला की ते वैष्णव आहेत, मग माझं आता उभं राहूनच तुम्ही ऑपरेशन केलं पाहिजे, मी आडवा होत नाही वगैरे, मग डॉक्टर म्हणेल मी आयुष्यात आडवा होईन. मग असं नका करू साहेब, ऑपरेशन हे आडवं होऊनच करायला लागेल. आडवं गंध का उभं गंध हे फक्त गंधापुरतं ठेवा, बाकीचा विचार करू नका. इथे तो मजेशीर विषय आलाय की हे सगळं निर्माण करत असताना पंचमहाभूत निर्माण झाली, पंचतत्व निर्माण केली, तर अशा वेळेला तुम्ही एवढं ब्रह्मदेवाने निर्माण केलं व्यासा? हो म्हणल्या. काय ब्रह्मदेव किती काम करतात सांगतो ना म्हणले. तिथे तो दिवस आलाय माप, ते म्हणलं असं आहे सर्व ऋषीनो, काय 15 निमिषाची एक काष्ठा असते, 30 काष्ठांची एक कला असते, 30 कलांचा एक समय असतो, 30 समयाचा एक दिवस असतो, 30 दिवसाचा एक मास असतो, 6 मासाचं एक आयन असतं, 2 आयन म्हणून 1 वर्ष पूर्ण होतं. सत्ययुग 4000 वर्ष चालतं, त्रेतायुग 3000 वर्ष चालतं, द्वापारयुग 2000 वर्ष चालतं, कलियुग 1000 वर्ष चालतं. ह्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा एक संधिकाळ असतो, त्यामुळे ह्याची बेरीज जरी 10000 झाली तरी सुद्धा संधिकाळासकट सगळी वर्ष जर घेतली तर 12000 वर्षांचं एक प्रकरण पूर्ण होतं. ही 12000 वर्षाला एक काळ म्हणायचं, याला गुणिले 12 असा एका मनूचा कालखंड असतो. ऐक, एका काळाला म्हणजे 12000 वर्षाला 72 गुणायचं, हा एका मनूचा कालखंड म्हणजे 852000 वर्षांचा कालखंड एक तयार होईल. आणि आता ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनमंत्र असतात. आता काय करावं याला? म्हणजे 852000ला 14 गुणावं लागेल ब्रह्मदेवाचे तास काढण्यासाठी, की ज्याचं कॅल्क्युलेटर वरती आपल्याला संख्या मिळेल 1,19,28,000 वर्ष. असं वर्षांमध्ये जेव्हा तुम्ही काहीतरी विचार कराल हा ब्रह्मदेवाचा एक दिवस असेल. भगवान महाविष्णू महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यात जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री राहत होती। पंढरपूरच्या राऊळात विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगावर तिची अपार श्रद्धा होती। आषाढी कार्तिकेला पांडुरंगाच्या पाया पडायला ती एकटीच पायी जायची। तिची ही वारी कधीच चुकली नव्हती। समजत असल्या वयापासून तिची ही वारी चालू होती। गावात स्वामी समर्थ प्रकट झाल्याचं कळल्यावर ती स्वामींच्या दर्शनाला मात्र नित्य जाऊ लागली। शेतकऱ्याच्या झोपडी बाहेर बहरलेल्या पारिजातकाची ओंजळभर फुलं घेऊन स्वामींच्या चरणांवर ती ठेवायची। स्वामींची मनोभावे पूजा करायची। विठ्ठल भक्त जनीची स्वामी निष्ठा दिवसेंदिवस वाढत होती। आषाढी कार्तिकेला जनी विठ्ठलाची ज्या उत्कट भावनेने पूजा करायची, तशीच ती स्वामींची नित्य पूजा करू लागली। खरं तर पूर्वी तिच्या मुखात सतत विठ्ठलाचं नाव असायचं। आता विठ्ठल नामात तिने स्वामींचं नाव गुंफून टाकलं होतं। जनीच्या वाणीत भक्तीची अपूर्व लय होती। आषाढवारीची वेळ जवळ आली तेव्हा एका पहाटे ती पारिजातकाची फुलं घेऊन स्वामींपाशी आली। त्यांच्या चरणांवर ती सुगंधी फुलं तिने अर्पण केली आणि म्हणाली, स्वामी, आज आषाढ प्रतिपदा मी वारीला प्रस्थान ठेवणार आहे। पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत येते। पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली आहे, परंतु स्वामी, तुमच्या नित्य दर्शनाला मी मुकणार। आणि असं म्हणून जनी हमसाहमशी रडू लागली। स्वामींच्या चरणांना आपण काही दिवस मुकणार याचं तिला खूप वाईट वाटत होतं। स्वामींनी जनीकडे मोठ्या प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, जने, अगं आम्ही तुझ्याबरोबरच आहोत, कशाला काळजी करतेस? तू जिथे असशील तिथे मी असणार एवढं लक्षात ठेव। तू यात्रेला प्रस्थान ठेव, माझे तुला आशीर्वाद आहेत। जनी स्वामींच्या पाया पडली तेव्हा स्वामींनी आपल्या हातातली पारिजातकाची फुलं जनीवर उधळली। जनी आश्चर्यचकित झाली। तिने स्वामींकडे कृतज्ञतेने पाहिलं। स्वामींची स्नेह भरली नजर तिला मोठ्या प्रेमाने कुरवाळत होती। जनी वारीला निघाली आणि स्वामी म्हणाले, जने, लवकर ये हो, आम्ही तुझी इथे वाट पाहत आहोत, येताना प्रसाद घेऊन ये।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपलं आयुष्य आपण भगवंतालाच अर्पण करावं। आपला प्रत्येक श्वास त्याच्या नामात गुंफावा। प्रपंच नेकीने करावा, परंतु वाट मात्र फक्त त्या भगवंताची पाहावी। तुम्हाला सांगतो की स्वामी हे भगवंताचं मूर्त रूप आहे। त्यांच्या दर्शनाची मनामध्ये आस धरावी। ध्यानी मनी स्वामी विहरू लागले की अंगाला सुखद स्पर्श करणारा वारा सुद्धा स्वामींचं नाम घेत आपल्याला स्पर्श करतो आहे ह्याची जाणीव मग होऊ लागते। सर्वोत्तम आनंद आपण अनुभवू लागतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया VT पंचभाई यांची गीतरचना. संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये.